एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 1 अश्विन, शके 1948 अर्थात 23 सप्टेंबर 2026। श्रोतेहो, सकाळचे 5:58 झाली आहेत। आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं।

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

श्रोते हो आता सपन अजित कडकडे आणि साथीदारांच्या सुरात प्रवीण तवणे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी.

श्रोते हो आता आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुरात शांता शेळके यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. या गीतासोबतच आजच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया 23 सप्टेंबर म्हणजे आज प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. आता थोड्याच वेळात सकाळी 1:40 विचारपुष्प अंतर्गत आनंद या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब कराडे यांचा. सकाळी 1:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 तीन विशेष आणि सुविचार ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 8:40 मराठी गझलचा आनंद आपणास घेता येईल. श्रोते,

0: मागता थोड्याच वेळात सकाळी ठीक 6:40 विचारपुष्प अंतर्गत आनंद या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब कराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 तीन विशेष आणि सुविचार ऐकू शकाल, तर सकाळी ठीक 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर सकाळी ठीक 8:40 मराठी गझलचा आनंद आपणास घेता येईल. श्रोत्या, सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम प्रसारित होईल. संकलन आणि निर्मिती आणि निवेदन अवंती मोरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, तर सकाळी ठीक 11:00 गीत गुंजन अंतर्गत आपकी फरमाइश मध्ये श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवर माझं शिवार हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 10:00 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, हे होते 23 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. आता जाणून घेऊया 24 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे उद्या प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. सकाळी 6:00 आकाशवाणी अमरावतीच्या प्रसारणाला सुरुवात होईल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपणास ऐकता येईल. सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत उद्या या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब कराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार ऐकता येईल, तर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल, तर 7:45 मिश्र संगीताचा आनंद घेता येईल. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल, तर सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात मशरूम लागवड तंत्रज्ञान या विषयावर अर्चना काकडे प्रमुख गृह विज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर तालुका जिल्हा अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीत गंगा, तर 11:00 गीत गुंजन अंतर्गत नयतराने ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, तर सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी ऐकू शकाल. रात्री 10:00 जपान येथे आयोजित 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा दैनंदिन घडामोडीचा आढावा आपण ऐकू शकाल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, हे होते 24 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: आनंदाचा झरा कोणत्याही तल्लीनतेच्या उच्चतम पायरीवरच सापडतो. तल्लीन होऊन जाण्याच्या अनेक जागा आहेत ज्या प्रेमानं भक्तीनं उथमलेल्या हृदयात आनंद निर्माण करतात. कलाकार कलेच्या सादरीकरणात, वैज्ञानिक संशोधक कार्य साफल्यात, गुरु शिष्यांना ज्ञानदान करण्यात, तर मातेला शिशु संगोपनात हा आनंद सापडतो. आनंद ही संकल्पना मनाची एक विशिष्ट स्थिती आहे. ही संकल्पना स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती सापेक्ष आहे.

0: तसंच आनंद आपलं स्वरूपही बदलत राहतो. प्रत्येकालाच आनंद परत परत अनुभवावा असा वाटतो. अगदी लहानांपासून थोरापर्यंत, सामान्यांपासून प्रतिथयश व्यक्तींपर्यंत आनंदाची मानसिक स्थिती ही कोण्या एका विशिष्ट वयोगटाची वा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही. कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही घटनेचा कोणालाही आनंद होऊच शकतो. आनंदी राहिल्यानं शरीरात सकारात्मक स्त्राव स्त्रवतात. ते शरीराला उत्साही ठेवतात. पर्यायानं शरीर निरोगी राहतं. शरीर निरोगी तर मनही निरोगी बनतं. निरोगी मनात आनंद निर्माण होतो. मन आणि शरीर यांची ही आनंदाची देवाणघेवाण सारं आयुष्य आणि आजूबाजूची परिस्थितीही आनंदमय करून टाकते. आनंद एकदा मिळवून साठवून ठेवता येत नाही. तो प्रत्येक घटनेत परिस्थितीत वेगळा मिळवावा लागतो. एकदा मिळालेला आनंद आयुष्यभर पुरतो. त्यावरच पुढचं आयुष्य काढणारेही या जगात आहेत. म्हणूनच आनंदाचा झरा खळखळता राहिला पाहिजे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असली तरी खरा आनंद तोच जो प्रत्येकाला आनंदी करेल. कधी कधी एकाचा आनंद हे दुसऱ्याचं दुःख असतं, अपयश असतं. पण मूलतः निसर्गातच द्वैत आहे. जिथं आनंद आहे तिथं दुःखही आहेच. पण प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असते हेही लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं ही एक कलाच आहे. आनंदाचं स्वरूप वैयक्तिक पातळीवर जेवढं असतं त्याही पेक्षा ते वाटून घेण्यात, इतरांना सहभागी करून घेण्यात सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक आहे. म्हणूनच इतरांना आपला आनंद सांगताना तो द्विगुणित होतो. आनंद द्विगुणित करण्यासाठी आधी तो इतरांना द्यावा लागतो, तर त्यांच्याकडूनही तो आपल्याला मिळतो. नशिबाच्या सगळ्या सोंगट्या आपल्या मनाप्रमाणे पडतात असं नाही, पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव हसत मुखानं रेटायची, आनंदानं जिंकायची जिद्द ही असावीच लागते. दुःखाच्या, रागाच्या, नैराश्याच्या भोवऱ्यात अडकून पडायचं नसतं. आनंदी राहायचं असेल तर स्वतःवर खुश असणं गरजेचं. आपलं सत्व, स्वत्व, बुद्धी, अस्मिता, आपले सृजन, आपली सकारात्मकता सचोटीनं हृदयाच्या कप्प्यात, मनाच्या गाभाऱ्यात पावित्र्य राखून जपली पाहिजे. पण या एवढ्या सुखासमाधानाच्या संकल्पनेला दुसरी बाजू आहेच. आनंदाचं एक स्वरूप विकृतीचंही आहे. हो, तोही एक आनंदच, विकृत मनाला होणारा. माणसाचा स्वार्थ जेव्हा भान विसरायला लावतो, सारासार बुद्धी नष्ट करतो, तेव्हा हा आनंद विकृत रूप घेतो. काही लोकांना इतरांच्या फजितीनं, अपयशानं, दुःखानं आनंद होतो. पण हा आनंद निखळ, शुद्ध आनंद नव्हे. असा आनंद क्षणभंगूर, अल्पकालीन असतो. निखळ आनंदाचं स्वरूप निस्वार्थी असतं, मग ते अल्पकालीन असो वा दीर्घकालीन. आनंद आनंद असतो. कळी उमलतानाचा आनंद, इप्सित फलप्राप्तीचा आनंद, आनंदाचे प्रकार वेगवेगळे, पण मनाला मिळणारं सुख खरं. इतरांसाठी झटणारा नक्कीच मानसिकरित्या समाधानी असतो. अशा आनंदाचं प्रदर्शन केलं जात नाही, कारण ती स्थिती म्हणजेच आनंदाचे डोही आनंद तरंग अशी भारावलेली असते.
1: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प अंतर्गत आनंद या विषयावर चिंतन ऐकलत. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता थोड्याच वेळात सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि लगेचच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद।
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन। तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत। तर डायबिटीससाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत। मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात। सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीस लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे। सुपर फूड्स पेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत। फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्स मध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात। म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात। तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी। मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का। तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये, म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात। पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं। पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं, म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात। पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीस मध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही। मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या, त्या मला बंद करायच्यात। जसं की भात आला, साखर आली, गुळ आला, मध आला, तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त ह्या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते। सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोज मध्येच रूपांतर होतं, आपल्याला ती मिळते। मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात। पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात, मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही। त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे, म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती तर आपली बशी जी असते, बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी।
0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अश्फाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015चा अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5 हजार मिलीमीटर इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वन विभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम आपण ऐकला.
3: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

फिमेनिक शेख दशांश 5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:95 झाले आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेह, आजच्याच दिवशी सन 1846 मध्ये अर्बेन ली व्हेरियर यांनी नेपच्यून ग्रहाचा आजच्याच दिवशी शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सन 1884 मध्ये महात्मा फुलेंचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हॅड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना आजच्याच दिवशी स्थापन केली होती. सन 1905 मध्ये एकत्र असलेल्या नॉर्वे आणि स्वीडन यांनी कार्लस्टॅन कराराद्वारे वेगळे होण्याचा निर्णय आजच्याच दिवशी घेतला होता. सन 1908 मध्ये कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टेची स्थापना आजच्याच दिवशी झाली. सन 1932 मध्ये हेझाज आणि नेजदचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव आजच्याच दिवशी देण्यात आले. सन 1983 मध्ये सेंट किट्स आणि नेव्हियस या देशाचा संयुक्त राष्ट्रात आजच्याच दिवशी प्रवेश झाला. सन 2002 मध्ये मोझिला फायरफॅक्स ब्राउझरची पहिली आवृत्ती आजच्याच दिवशी प्रकाशित झाली. सन 1861 मध्ये बॉश कंपनीचे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म झाला. सन 1903 मध्ये समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक युसुफ मेहर अली यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. सन 1908 मध्ये देशभक्त आणि हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म झाला. भारतीय भौतिक शास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. सन 1915 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ क्लिफर्ड शूल यांचा जन्म झाला. सन 1917 मध्ये भारतीय रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी यांचा जन्म झाला. सन 1919 मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म झाला. सन 1920 मध्ये नाट्यलेखक आणि अभिनेते बालभा केळकर यांचा जन्म झाला. सन 1943 मध्ये अभिनेत्री तनुजा यांचा जन्म झाला. सन 1951 मध्ये पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म झाला. सन 1935 मध्ये भारतीय अभिनेते प्रेम चोप्रा यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. सन 1858 मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकारी ग्रँड टफ यांचं निधन झालं. सन 1839 मध्ये आधुनिक मानसशास्त्रज्ञांचा जनक स्मिडन फ्रॉइड यांचं निधन झालं. सुविचार, आयुष्य हे पुस्तकासारखे असते. काही पानं दुःखाची तर काही पानं मात्र आनंदाचीही असतात. तर श्रोतेह, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण देऊन गेला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7 आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान निसर्ग मानवाचा दोस्त खरा त्याच्या संवर्धनाचा विचार करा आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ
3: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत आमचा पत्ता
3: आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती
4: आजच संपर्क करा
5: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झवर

0: वेद सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: आई, मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
6: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: प्रतिभा पण बोलूया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला, त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला। FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे 7:07 झाली आहेत। आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी।

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

जागांसाठी निवडणूक जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारला मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या उपसमितीला असतील. दरम्यान मुख्यमंत्री आज लातूर जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील हजारो शेतकरी नागरिकांनी काल प्रशासनाविरोधात महाआक्रोश मोर्चा काढला. सरकारनं त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. राज्याच्या कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळं विभागाचा 2009 मंजूर आकृतीबंध सध्या कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या विधान परिषदेच्या, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पुण्यासह औरंगाबाद, नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघासाठी आणि पुणे तसंच अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी पुढच्या महिन्यात 23 मतदान आणि मतमोजणी 27 होणार आहे. या निवडणुकीसाठी 29 अधिसूचना काढली जाईल आणि 6 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 7 होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 9 पर्यंत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. चित्रपट हा विविध भाषा, प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षांमधला सेतू आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकता नगर इथं झालेल्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर कथाबाह्य चित्रपट विभागात भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरावा जागतिक आयुर्वेद दिन आज साजरा होत आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रातल्या बदलाविषयी.
2: जवळपास 50 वर्ष भारतात अंतराळ क्षेत्र म्हणजे इस्रो हे एकच समीकरण होतं. 2020 सुधारणांनी यात बदल घडवला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी इन स्पेस या स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. याला खासगी क्षेत्रानं तात्काळ प्रतिसाद दिला. 2026 पर्यंत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोंदणीकृत स्टार्टअपची संख्या 440 झाली आणि या क्षेत्रातली खासगी गुंतवणूक 61.80 कोटी डॉलर्सवर गेली. यावर्षी जुलै महिन्यात स्कायरूट एअरस्पेस या खासगी उद्योगानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात श्रीहरिकोटा इथून विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पूर्वी केवळ सरकारी असलेला अंतराळ उद्योग आता राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुरेखा जोशी यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
1: राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसंच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिले. मंत्रालयात झालेल्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूरच्या ग्रामस्थांनी 2047 पर्यंत आपलं गाव कशा प्रकारे विकसित व्हावं याचं प्रारूप तयार केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: कोकणात क्रीडा पर्यटन वाढीला लागण्यासाठी मॅरेथॉन आयोजित करणारे या गावचे धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या संकल्पनेतून 2047 विकसित धामापूर या विषयावर देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध वाड्यांमधल्या 29 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यात तरुण, महिला आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे. स्मार्ट शेती, जलसंपन्नता, ऊर्जा स्वयंपूर्णता, ईव्ही चार्जिंग, पर्यावरण पूरक जलपर्यटन, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटन विकसित करणं, कृषी पशुसंवर्धन उद्योग, टेलिमेडिसिन अशा अनेक कल्पना ग्रामस्थांनी या देखाव्यामधून मांडल्या. स्पर्धा केवळ धामापूर पुरती मर्यादित असली तरी त्यातून संपूर्ण कोकणाच्या शाश्वत विकासाकरिता दिशा दाखवली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ लावणी कलाकार शकुंतला नगरकर यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 66 वर्षांच्या होत्या. लोककलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 2009 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्ण पदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपानच्या संघावर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाला जपानच्या संघावर निसटता विजय मिळाला. पावसामुळे 5 षटकांचा सामना घ्यावा लागला. यात भारतीय संघानं जपानचा 2 धावांनी पराभव केला. वुशु क्रीडा प्रकारात भारताच्या रोशिबीना देवी हिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 अशा गुणांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. राज्यात काल पुणे, सांगली, भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्ण पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: 105.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: शरीर एक संपत्ती दीर्घ काळ टिकणारी
3: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो या शरीराला निरोगी ठेवूया आजारांपासून मुक्त करूया
2: नियमितपणे व्यायाम करा
3: योगासन प्राणायामांची सवय लावा
2: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा
3: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया रोगमुक्त समाज घडवूया आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ
4: श्रोतेहो आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 2 99 10 38 क्रमांक पुन्हा एकदा 0721 2 99 10 38 श्रोते हो मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत तेव्हा श्रोते हो या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा
5: श्रोते हो आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, समृद्धी महामार्गाचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर तेव्हा ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने साधला गेला, निसर्ग आणि विकास?
1: नाही, निश्चितच. म्हणजे आता कुठलाही मोठा प्रकल्प करताना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे पहिले लागतं त्या प्रोजेक्टसाठी. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आधीच घेतले, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. काय काय म्हणजे मेजर्स घ्यायला पाहिजे, मिटिगेशन मेजर्स काय काय करायला पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही मिटिगेशन मेजर्स केलेले आहेत. या ठिकाणी एव्हेन्यू प्लांटेशन आणि जे काही मिडियन प्लांटेशन असं म्हणून साधारणतः 33 लाख एवढं, म्हणजे रोपटे प्लस तुमची काही एव्हेन्यू प्लांटेशन आहे असं प्लांटेशन 33 लाखाचं, 33 लाख सॅपलिंग्स त्यावेळेस आम्ही या महामार्गासाठी वापरले गेले आहेत. प्रत्येक 500 मीटर वरती रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आम्ही केलेलं आहे, म्हणजे 500 मीटर वरती रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. शेततळी आता मी मगाशी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने शेततळी आम्ही निर्माण करतो, तशी 1000 पेक्षा जास्त शेततळी पण या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती आम्ही केलेली आहेत बाजूनी. दुसरे 100 ठिकाणी असे चेक डॅम्स पण केलेले आहेत, ज्या योग्य म्हणजे त्या चेक डॅम्सच्या मध्ये मध्ये तिथे पण वॉटर सोर्सेस असून पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे, ते केलं आहे. पर्यावरणाच्या म्हणजे संवर्धनासाठी आम्ही फ्लॅटचा पण वापर केला आहे महामार्गाच्या बांधकामामध्ये. जे पॉन्डॅश असते, म्हणजे वेगवेगळे जे काही हे थर्मल पॉवर स्टेशन आहे, त्यातनं जे काही वेस्ट अशी ती ऍश असते, त्याचा वापर पण आम्ही बांधकामामध्ये केलेला आहे, म्हणजे नागपूरच्या पट्ट्यामध्ये त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरं सोलार पॉवर एनर्जी, त्याचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे समृद्धी महामार्गावरती. एक साधारणतः 211 मेगावॅटचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी 9 मेगावॅट आम्ही आता ऍक्टिवेट केलं आहे, 30 मेगावॅटचं काम सुरू आहे. 44 मेगावॅटचे टेंडर सध्या आम्ही अलॉट केले आहेत. साधारणतः 83 मेगावॅटचं जे आहे हे मार्गी लागलेलं आहे, आणि 1400 मेगावॅटचा एक नवीन आम्ही आता प्लॅन तयार केला आहे. आणि समृद्धी महामार्गाच्या बाजूने 1400 मेगावॅटचं एवढं म्हणजे रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं आमचं एक नवीन उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. त्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह असा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहे. त्या ठिकाणी आता सोलार पॅनल जे आहेत, जेवढे हाय एम्बँकमेंट्स आहेत, त्या हाय एम्बँकमेंटच्या स्लोपवरती आम्ही सोलार पॅनल्सचा वापर करू. आणि अलॉंग द एक्सप्रेस वे, म्हणजे एक्स्ट्रीम एजला दोन्ही साईडला आम्ही असे विंड टर्बाईन्स बसवणार आहे, म्हणजे विंड टर्बाईन्स सर्टन डिस्टन्सवरती थ्रू आउट विंड टर्बाईन्स असतील असे. म्हणजे जेव्हा पावसाच्या दिवसामध्ये सोलार साठी तुम्हाला म्हणजे जे काय म्हणजे आता हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला सूर्य वगैरे पावसामध्ये कमी विजिबल असतो, तेव्हा त्यामुळं त्यांना ते पॉवर जनरेट करता येत नाही, म्हणजे सोलार पॅनल्सना. अशा वेळेस हे विंड टर्बाईन्स जे आहेत, म्हणजे 700 किलोमीटर लांबी दोन्ही साईडने हे विंड टर्बाईन्स असतील, हे थ्रू आउट म्हणजे अगदी रात्रीला सुद्धा पावसात सुद्धा ते पूर्ण विंड टर्बाईन्स जे ऑटोमॅटिकली हवेने फिरत राहतील, त्या योगी सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल. तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे, आणि नजीकच्या भविष्य काळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे पूर्ण करू, आणि हे बीओटी मध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे.
0: अच्छा,
1: म्हणजे महामंडळाला या प्रोजेक्ट साठी

0: लागणारा खर्च जो आहे तो महामंडळाला टाकायची गरज भासणार नाही. आम्ही बीओटीवरती हा फिजिबल होतोय, फिजिबिलिटी रिपोर्ट आमचा याचा पूर्ण झाला आहे आणि लवकरच हे मोठ्या प्रमाणात 1400 मेगावॅट रिन्युएबल पॉवर जनरेशनचं उद्दिष्ट आम्ही या महामार्गावरती पूर्ण करू.
1: नक्कीच सर, आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
0: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडला आहे. मुंबई पुण्यात जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंट मध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालं आहे, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटर मध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची.
1: हो,
0: त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व होते, असे वळण होते. काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व होते, शार्प कर्व होते. उतार होते, स्टीप उतार, म्हणजे 7% पर्यंत असे स्टीप उतार होते. जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा असे कोड प्रमाणे 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते. त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत दररोज होती आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते आहे, असा एक फायदा झाला आहे. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही, आता पहा, हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेस वे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शन मध्ये येतो, घाट पोर्शन मध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेस वे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शन मध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज गुड एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शन मध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलंय, 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेस वे जो रुंदीकरण करायचं ठरवलंय आणि आता काँक्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झालाय, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही काँक्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत, म्हणजे नव्याने काँक्रीटचा रस्ता होईल 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
1: बरं,
0: म्हणजे एज गुड एज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेस वे या ठिकाणी होईल आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे, हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी आणि लोकांचा विरोध होता.

0: तर अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
1: अच्छा.
0: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही डिरेक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायेस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून कार्यकर्त्याने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं.

0: त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण ज्ञानेक्विशन केलं. आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 ला आम्ही सुरू केला आणि 2022 ला म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंगरोडवरनं तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेंज आहे त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही डिसेंबर 2022 मध्ये वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता. भरपीर 600 किलोमीटरला आहे भरवीर, 625 किलोमीटरला इगतपुरी आहे तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 मध्ये शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली आहे. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा,
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलंय. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्ग कसारा घाटातला आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: म्हणजे
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलनी पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर, आणि तो खूप लांबीचा देखील
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो आताच आपण दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

0: श्रोतेह आताच आपण निहिरा जोशी यांच्या सुरात जयश्री कशी त्रिया यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं पवन लट्टा यांनी.
1: बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आताच आपण सलील कुलकर्णी आणि विभावरी आपटे यांच्या युगल सुरात आणि संगीत निर्देशनात संदीप खरे यांची शब्दरचना आपण ऐकलीत. आता ऐकूयात शैलेश यांच्या सुरातील हे छानसे गीत.

0: तुम्ही म्हणाल तसं।
1: श्रुतिगाथाचं पण शैलेश यांच्या सुरात, संदीप खरे यांची रचना आणि संगीत निर्देशनात हे छानसं गीत ऐकलं।
0: म्हणाल तसं, हो तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तसं।

श्रोतेहो आताच आपण गारवाई अल्बम मधील गीत ऐकलं. मिलिंद इंगळे यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात रचना होती सुमित्रा यांची. या गीतासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे 8:30 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत. चित्रपट हा विविध भाषा, प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे, असंही राष्ट्रपती म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत, सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे आणि यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन

आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडिया पुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात, असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालय तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नवसंशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरेबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे, असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत

0: क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही असंही कार्निन यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमांतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरम मधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 मध्ये त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्ण पदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्ण पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
3: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी गझल.

0: श्रोतेहो आताच आपण पद्मजा फेनानी यांच्या सुरात निवडून या चित्रपटातील गीत ऐकलं. सुरेश भट यांच्या शब्दरचनेला संगीत बद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

श्रुती आताच आपण गुपचूप गुपचूप या चित्रपटातील मराठी गझल ऐकलीत. उत्तरा केळकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या सुरात शांताराम नांदगावकरांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी.

श्रुतिगा आताच आपण मिलिंद इंगळे यांच्या सुरात मीना शिंदे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं आशिष मुजुमदार यांनी. या गझल सोबतच आजचा मराठी गझलचा प्रवास आपण इथे समाप्त करूया. नमस्कार. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: तेरे घर का पता है यार, ढूंढते ढूंढते परेशान हो
4: गया. तो कटिंग गाना है.
5: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: जीवनाचे गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रोते हो, विविधा अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचं निवेदन आणि लेखन अवंती मोरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
4: नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, सखींनो, गृहिणींनो आणि नारीविश्व ऐकणारे समस्त श्रोते हो. आजच्या नारीविश्व कार्यक्रमाच्या एका नवीन भागात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, विदर्भाच्या भूमीला लाभलेले प्रज्ञाचक्षु संत, तत्वज्ञ आणि ज्ञानेश्वर कन्या म्हणून ओळखले जाणारे संत गुलाबराव महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतलं एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. दृष्टी नसतानाही त्यांची आंतरदृष्टी विलक्षण होती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास केला आणि अध्यात्म, भक्ती, ज्ञान आणि तत्वज्ञान यांचा सुंदर समन्वय आपल्या लेखनातून मांडला. म्हणूनच त्यांना प्रेमानं ज्ञानेश्वर कन्या असं संबोधलं जायचं. सखीनो, अत्यंत अल्प आयुष्य लाभूनही संत गुलाबराव महाराजांनी विपुल

साहित्य निर्मिती केली. भक्ती, वेदांत, योग, आयुर्वेद, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केलं. गुलाबराव महाराजांचा संदेश केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नव्हता, तर स्त्री पुरुष समानता, विवेक, सदाचार आणि समाज प्रबोधन यांनाही त्यांनी महत्व दिलं. त्यांच्या आजच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या ज्ञान साधनेचं, भक्तिभावाचं आणि समाजाला दिलेल्या प्रबोधनपर विचारांचं स्मरण करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या पावन स्मृतीस आमचं विनम्र अभिवादन.

मैत्रिणींनो, आपण बोलतो, ऐकतो, संवाद साधतो, आपल्या भावना शब्दात व्यक्त करतो, पण ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी संवादाची भाषा वेगळी असते, ती म्हणजे सांकेतिक भाषा. दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघानं 2017 हा दिवस घोषित केला आणि 2018 त्याचं आयोजन सुरू झालं. 23 सप्टेंबर ही तारीख जागतिक कर्णबधीर महासंघाच्या 1951 स्थापनेच्या स्मरणार्थ निवडण्यात आली. सखीनो, सांकेतिक भाषा म्हणजे केवळ हातांच्या हालचाली नसतात, तर ती एक स्वतंत्र, समृद्ध आणि पूर्ण विकसित नैसर्गिक भाषा आहे. जगभरात अनेक वेगवेगळ्या सांकेतिक भाषा वापरल्या जातात. यंदा म्हणजेच 2026 या दिवसाची संकल्पना आहे कर्णबधीर व्यक्तींच्या मानवी हक्कांची घोषणा. ही संकल्पना आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. समाजात कोणीही व्यक्ती संवादाच्या अभावामुळे किंवा भाषिक

अडथळ्यांमुळे मागे राहता कामा नये. सखीनो महिलांच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहिलं तर त्याचं महत्व आणखी वाढतं. कर्णबधीर महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षितता आणि सरकारी योजनांपर्यंत पोहोचवताना संवादातल्या अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. एखाद्या कर्णबधीर महिलेला रुग्णालयात आपली समस्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. एखाद्या मुलीला तिच्या शिक्षणाचा अधिकार समजला पाहिजे. एखाद्या महिलेला अत्याचाराविरोधात तक्रार करायची असेल तर तिला सांकेतिक भाषेत मदत उपलब्ध झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर तिच्या आयुष्याविषयीचे निर्णय घेण्याचा अधिकार तिचाच आहे हे समाजानं मान्य केलं पाहिजे. मैत्रिणीनो, कर्णबधीर व्यक्तींविषयी सहानुभूती हवीच, पण त्याहून महत्वाचं आहे समानता, सन्मान आणि अधिकारांची जाणीव. चला तर मग मैत्रिणीनो, आजच्या या सांकेतिक भाषा दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूयात. भाषा कोणतीही असो, संवादाचा हक्क प्रत्येकाचा आहे. आवाज ऐकू येत नसला तरी प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. याच भावनेतून कर्णबधीर महिला आणि पुरुषांच्या हक्कांचा, त्यांच्या स्वाभिमानाचा आणि भाषिक सांस्कृतिक ओळखीचा आपण सन्मान करूयात. सखींनो, आता कार्यक्रमात ऐकूयात ए छानसं गीत.

मैत्रिणींनो, महिला सक्षमीकरण, स्त्री शिक्षण आणि सामाजिक समानता यांचा विचार करताना भारताच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासातल्या अनेक महान व्यक्तिमत्वांचे कार्य आपल्याला प्रेरणा देतात. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. सखीनो, स्वामी दयानंद सरस्वती हे फक्त धार्मिक सुधारक नव्हते, तर त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि असमानतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि स्त्री शिक्षणाला विशेष महत्व दिलं. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमधल्या टंकारा इथं झाला. लहानपणापासूनच त्यांना सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा होती. रूढी परंपरांचं केवळ अंधानुकरण न करता प्रत्येक गोष्टीमागचं सत्य आणि तर्क तपासला पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन होता. मैत्रिणींनो, 1875 साली त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. समाज सुधारणेचं हे एक महत्वाचं व्यासपीठ ठरलं. वेदांकडे चला असा संदेश देताना त्यांनी वेदांच्या नावाखाली चालणाऱ्या अनेक चुकीच्या प्रथा आणि अंधश्रद्धांनाही विरोध केला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जायचं. मुलींचं शिक्षण अनावश्यक आहे.

अशी समाजात धारणा होती. अशा परिस्थितीत दयानंद सरस्वती यांनी स्त्री पुरुष दोघांनाही शिक्षणाचा समान अधिकार असावा अशी भूमिका मांडली. त्यांच्या मते स्त्री शिकली की ती स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ बनू शकते. त्यांनी बालविवाहाला विरोध केला. विधवेला सन्मानानं जगण्याचा आणि पुनर्विवाहाचा अधिकार असावा अशी सामाजिक सुधारणेची भूमिका त्यांनी स्वीकारली होती. मैत्रिणींनो, महिलांचं आर्थिक स्वावलंबन, समान संधी, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, बालविवाह निर्मूलन आणि स्त्री सन्मान यांसारखे विषय आपल्या सामाजिक जीवनात महत्त्वाचे आहेत. या सगळ्या विषयांकडे पाहताना स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. सखीनो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. सत्याचा स्वीकार करा, अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला प्रगत करा. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पावन स्मृतीस आमचं विनम्र अभिवादन.

मैत्रिणींनो, आता आपण भारताच्या अशा एका मोहिमेविषयी जाणून घेणार आहोत जिनं केवळ भारताचं नाव जगाच्या अंतराळ नकाशावर ठळक केलं नाही, तर देशातल्या असंख्य मुलींना एक नवं स्वप्न पाहण्याची प्रेरणाही दिली. हे स्वप्न होतं मंगळावर पोहोचण्याचं. मंगळयान अर्थात मार्स ऑर्बिटर मिशन, त्याला संक्षेपात संबोधल्या गेलं MOM म्हणजे मॉम या शब्दानं. मैत्रिणींनो, भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातली ही एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरी होती. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं मंगळयानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आणि तब्बल 10 महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं.

सखींनो, हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता, कारण भारतानं पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा जगातला पहिला देश म्हणून इतिहास घडवला. मैत्रिणींनो, हा केवळ विज्ञानाचा विजय नव्हता, हा होता भारतीय बुद्धिमत्तेचा विजय, भारतीय तंत्रज्ञानाचा विजय, भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांचा विजय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणही करू शकतो या आत्मविश्वासाचा विजय. सखींनो, मंगळयान मोहिमेची आणखी एक विशेष बाब म्हणजे तिचा तुलनेनं अत्यंत कमी खर्चात झालेला यशस्वी प्रवास, मर्यादित साधन सामग्रीमध्ये अत्यंत काटेकोर नियोजन आणि कल्पक तंत्रज्ञानाच्या जोरावर भारतीय वैज्ञानिकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. इस्रोच्या अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी मंगळयान मोहिमेच्या विविध टप्प्यांमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली. उपग्रहांची रचना असो, अंतराळ यानाचं नियंत्रण असो, कक्षेची गणितं असोत, प्रणोदन प्रणाली असो, संवाद व्यवस्था असो किंवा मोहिमेचं नियोजन असो, सखींनो, या प्रत्येक विभागात भारतीय महिलांनी आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. या यशानंतर नियंत्रण कक्षातल्या महिला वैज्ञानिकांची छायाचित्र देशभर प्रसिद्ध झाली होती. त्यात साडी नेसलेल्या, केसात गजरा माळलेल्या आणि संगणकाच्या पडद्यासमोर अत्यंत एकाग्रतेनं काम करणाऱ्या त्या महिला वैज्ञानिकांचं चित्र अनेक भारतीयांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. मैत्रिणींनो, भारतीय स्त्रीच्या हातात संस्कृतीची परंपरा असू शकते आणि त्याच हातात अत्याधुनिक विज्ञानाचं भविष्यही असू शकतं हे त्या चित्रातून दिसून आलं. स्त्री घर सांभाळू शकते, कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकते आणि त्याचवेळी अंतराळ मोहिमेचं नेतृत्वही करू शकते. सखींनो, 24 सप्टेंबर 2014 हा दिवस भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासातला सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस ठरला. मंगळयानानं मंगळाच्या पृष्ठभागाचं आणि वातावरणाचं वैज्ञानिक निरीक्षण केलं. मंगळावरच्या विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी त्यावर वैज्ञानिक उपकरणं होती. सखींनो, या मोहिमेमुळे भारताची अंतराळ क्षेत्रातली वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता जगासमोर ठळकपणे आली. सखींनो, या यशस्वी मोहिमेनंतर असं म्हटलं गेलं की ज्या देशातल्या मुली मंगळापर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहतात त्या देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असतं. चला तर मैत्रिणींनो, आता नारी विश्व कार्यक्रमात ऐकूयात हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, आपलं स्वयंपाक घर म्हणजे केवळ चविष्ट पदार्थ तयार करण्याची जागा नाही, तर तिथे रोज कितीतरी छोट्या छोट्या युक्त्या जन्म घेत असतात. वेळ वाचवायचा, इंधन वाचवायचं, पदार्थाची चव आणि पोषण टिकवायचं, या सगळ्यांचा विचार गृहिणी अगदी सहजपणे करतात. मिशन मंगल या मंगळ मोहिमेवर आधारित चित्रपटातल्या एका प्रसंगात स्वयंपाकघरातल्या अनुभवातून अंतराळ यानाची ऊर्जा कधी वापरायची आणि कधी वाचवायची याची कल्पना सुचते असा प्रसंग आहे. हा प्रसंग आपल्याला संदेश देतो, विज्ञान हे प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नसतं, तर आपल्या रोजच्या जीवनातही विज्ञान दडलेलं असतं. मैत्रिणींनो, कुकरमध्ये भाजी शिजवताना आपण काय करतो? सुरुवातीला गॅसची आच थोडी जास्त ठेवतो. कुकरमध्ये दाब तयार झाला की आच कमी करतो, कारण एकदा आवश्यक तापमान आणि दाब निर्माण झाल्यानंतर सतत मोठी आच ठेवण्याची गरज नसते. मैत्रिणींनो, ही कल्पना वापरून आजची पाककृती आपण करणार आहोत. चला तर मग आपण तयार आहात ना? तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊयात पौष्टिक मिश्र डाळ भाजीविषयी. पौष्टिक मिश्र डाळ भाजी करण्यासाठीचं साहित्य लागणार आहे एक वाटी मूग डाळ, अर्धी वाटी गाजराचे काप, अर्धी वाटी दुधीचे काप, अर्धी वाटी मटार, एक कांदा, एक टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडं जिरं मोहरी फोडणीसाठी लागेल, 1 चमचा मोठा तेल आणि कोथिंबीर लागेल वरून गार्निशिंग करण्यासाठी. तर कृतीकडे वळूयात. कृती करताना सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, तर सगळ्यात आधी एक वाटी मूग डाळ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवायची आहे. आता कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल, फोडणीसाठी जिरं मोहरी, मग हिरवी मिरचीचे काप, बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ, टोमॅटो आणि नंतर चिरलेलं गाजर, दुधी, मटार हे सगळं घालायचं आहे. पण हो, गॅस सुरुवातीला थोडा मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं आपण फोडणी घातलं त्यावेळी त्याचं तापमान कमी जास्त करताना कमी आचेवर तो गॅस ठेवला तरीही चालेल, तेव्हा फुल गॅसवर ते ठेवायचं नाही. आणि नंतर कुकरमध्ये आवश्यक तेवढं पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून सुरुवातीला मध्यम ते थोडी जास्त आज ठेवून मग कुकरला दाब आला आणि शिट्टी झाली की गॅस लगेच कमी करून कमी आचेवर पुढच्या 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. आणि त्यानंतर कुकरचा दाब कमी झाला की त्याचं झाकण उघडून त्यात वरून कोथिंबीर घालून गरमागरम मिश्र डाळ भाजी जेवायला घ्यायची. मैत्रिणींनो, महिला वैज्ञानिकांनी जसं उपलब्ध साधनांचा कल्पकतेनं उपयोग केला तसंच आपल्या घरातही आपण उपलब्ध ऊर्जा जपून वापरू शकतो. स्वयंपाक करताना भांड्यांवर योग्य झाकण ठेवणं, कुकरचा योग्य वापर करणं, आवश्यक तेवढी आच ठेवणं या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातून गॅस आणि वेळ दोन्हींची बचत होऊ शकते. मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरातही विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाची प्रयोगशाळा चालवणाऱ्या आपण सगळ्या मैत्रिणी गृहवैज्ञानिक आहोत, हो ना? चला तर मग आता कार्यक्रमात ऐकूयात पुन्हा एक छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर जरूर लिहून कळवा हं। आपल्या सूचनांचं नेहमीच स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आता वेळ होतीये आपल्याला आजच्या पुरता टाटा बाय बाय करण्याची। आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्या आवडत्या नारी विश्व या कार्यक्रमात पुढच्या बुधवारी विविध अंतर्गत सकाळी 10 वाजता। तोपर्यंत मी आपले रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपली आजच्या नारी विश्व या कार्यक्रमातून अनुमती घेते। नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाचं निवेदन, लेखन आणि निर्मिती सहाय्य होत अवंती मोरे यांचं। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम।
0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम। FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे 10:30 झाले आहेत। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। सकाळचे 10:30 आणि 48 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा।
0: गीत गंगा।
1: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवते जबरदस्त या चित्रपटातील हे छानसं गीत।

श्रोते हो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर, अमृता नातू यांच्या सुरात जबरदस्त या चित्रपटातील हे छानसं गीत ऐकलं. श्रीरंग गोडबोले यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं अजय अतुल यांनी.

श्रोतेहो आता सपन स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरात शिवा या चित्रपटातील गीत ऐकलत. बाबासाहेब सौदागर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आदित्य पेडेकर यांनी.

श्रोतेहो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगसुरात विजू महाने यांची शब्दरचना ऐकलीत. शर्यत या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताचा पण स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरात चंद्रशेखर साणेकरांची शब्दरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
0: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, गीतगंगा या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या सुरातील हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण स्वप्निल बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या युगल सुरात सुरेधीर मोघे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

0: श्रोते हो आताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरात नशिबाची ऐशी तैशी या चित्रपटातील गीत ऐकलं. प्रवीण कुंवर यांच्या शब्दरचनेला माफ करा, गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रवीण कुंवर यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. तुम्ही मात्र स्वस्त रहा, मस्त रहा आणि हो आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद असाच घेत रहा. नमस्कार. गीत गंगा. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन.
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन. गीत गुंजन
0: मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित पत्रांच्या आपकी फरमाईश या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण स्नेहा ठाकरे मनापासून स्वागत करते. श्रोते हो पत्र म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नव्हे तर भावना आठवणी आणि मनातील विचार व्यक्त करण्याचं सुंदर असं माध्यम आहे. हिंदी आणि मराठी गीतांवर आधारित पत्रांमधून आपल्या संस्कृतीची नात्यांची आणि भावविश्वाची सुंदर झलक आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या कार्यक्रमातून आपण विविध पत्रांचं वाचन त्यामागील भावना आणि त्यातील संदेश ऐकून गीतांचा आनंद मात्र घेणार आहोत. चला तर मग शब्दांच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात. आणि हे पहिलं पत्र आजच्या कार्यक्रमात सहभागी होते निंबोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, पवन जोशी, शिवाजी चौक येथून बोराला खुर्द मधून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख, राधा, अक्षरा, मनस्वी देशमुख यांचं, आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, आकार हाइट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे विरुद्ध या चित्रपटातील हे छान.

श्रुतीवा आता सपन शंकर महादेवन यांच्या सुरात विरुद्ध या चित्रपटातील गीत ऐकलेत. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रुतीह पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे अतुल गौतमी धम्मादिना येथून तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर येथून अरुण काळे ए डी कांबळे यांचं मुक्काम पोस्ट चांदूर तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे प्रसिक कांबळे ऐकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुणा येळगुळकर यांचं सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर सविता वडतकर समीक्षा वडतकर पुनू वडतकर यांचं पथरोट येथून सुनीता आंबाडकर आणि योगिता हागोणी यांचं या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे बेताब या चित्रपटातील हे छानसे गीत.

0: श्रोते हो, आता आपण लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलसुरात बेताब या चित्रपटातील गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: गणपती बाप्पा बोलिया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
0: गीतकुंचन या कार्यक्रमातील आपकी फरमाईश या कार्यक्रमात आता पुढील पत्र सहभागी होत आहे. एअरपोर्ट रोड वृंदानगर इंदोर मध्य प्रदेश येथून कुमारी वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेश दादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता नारायण खर्चे यांचं भारतीय रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुर्जी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन, अर्पण, प्यारी बेटी, सह्याद्री आणि समस्त बोबडे परिवाराला ऐकायचं आहे कुदरत या चित्रपटातील हे छानसं गीत.

च्या सुरात कुदरत या चित्रपटातील गीत ऐकलं. मजहूर सुलतानपुरी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोत्या हो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रिमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, सखुबाई डोंगर दिवे, सुवर्णा मोहोड आणि जगदीश मोहोड यांचं. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून श्री सुधाकर राजे जाधव, श्री डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचित वायाळ यांचं. मोताळा येथून कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख यांचं. कर्डा रिसोड येथून कुमारी सानवी देशमुख, कुमारी सर्वत देशमुख आणि समस्त राजे जाधव देशमुख वायाळ परिवार श्रोत्यांना ऐकायचं आहे मौसम या चित्रपटातील हे छानसं गीत.

उत्सम या चित्रपटातील गीत ऐकलत भूपेंद्र आणि साथीदारांच्या सुरात गुलजार यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी. श्रोतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी, परभणीवरून गणेश हरगावकर यांचं, तसेच अमरावती विदर्भ प्रवीण नगर येथून चंदू अप्पा हातोले, मेघदूत कॉलनी यशोदा नगर येथून शंकरराव सुने, अमरावती येथून दिवाणखेड येथून संजय दिवटे चेतन यांचं, अमरावती गणेशपेट येथून संतोष झापर्डे यांचं, या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आपकी कसम या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोते हो, आताच आपण किशोर कुमार यांच्या सुरात आपकी कसम या चित्रपटातील गीत ऐकलत. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच गीतगुंजन या कार्यक्रमातील आपकी फरमाइश मध्ये घेऊया एक छोटीशी ही विश्रांती.
1: गुनगुना रहे हैं भंवर खिल रही है कली कली कली कली.
0: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला. श्रोते हो, छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गीतगुंजन या कार्यक्रमातील श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपकी फरमाइश मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी हेमलता यांचं, परभणी येथून सी आर कुलकर्णी यांचं. तसेच याच गीतासाठी पत्र पाठवलं आहे सिंधुनगर अमरावती येथून चतुर्भुज बजाज, मयुरेश मंडप, मुकेश मंडपे, शिवा बजाज, दिव्या बजाज, सचिन बजाज, समस्त बजाज परिवार या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे लोफर या चित्रपटातील

श्रोतेहो आताच आपण मोहम्मद रफी यांच्या सुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. लोफर या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे राधिका श्रोता संघ निंबोरा येथून अशोक देशमुख शरद देशमुख बबन जोशी यांचं, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदिनाथ वाघ अमोल वाघ यांचं, विदर्भ श्रोता संघ अकोटेथून विनायक बेंडे श्रीमती मंगला बेंडे शुभम बेंडे विजय बेंडे पवन जरिये राहुल जरिये आणि समस्त बेंडे परिवाराला ऐकायचं आहे रखवाला या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात राजेंद्र कृष्णानी यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट होता रखवाला. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वर, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रात, मीनाक्षी दुर्गेश्वरी ज्योती यांचं, लेवाखेल मोहल्ला चांदूर बिस्वा येथून नारायणभाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परिसंजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, ब्रोनो उषा सोरणा खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी, मारती चौधरी आणि समस्त चौधरी परिवाराला ऐकायचं आहे दुश्मन या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो आता सपन लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलसुरात दुश्मनी या चित्रपटातील गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. श्रोतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे वंदना नगर एअरपोर्ट रोड येथून गरीब नवाज कॉलनी इंदोरा मध्य प्रदेश येथून पूजा बबीता शोभा रेखा रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी परी ललिता खर्चे गणेश कार्तिक नारायण भाऊ खर्चे तसेच मेन रोड बनोसा दर्यापूर जिल्हा अमरावती येथून यश चव्हाण अंश चव्हाण संदीप चव्हाण माधवी चव्हाण आणि समस्त चव्हाण परिवाराला ऐकायचं आहे चमत्कार या चित्रपटातील एक गीत.

श्रोतेहो, आताच आपण कुमार सानू आणि अलका यात्रिक यांच्या युगस्वरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. चमत्कार या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे काष्टी तालुका श्रीगोंदा येथून लक्ष्मण जगताप, वैजयंता जगताप, श्रेया शिंदे, निलेश जगताप यांचं. छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, नेहा गुप्ता, कविश गुप्ता, कोमल गुप्ता यांचं. गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक, मिका बिरक आणि समस्त बिरक परिवाराला ऐकायचं आहे वो सात दिन या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो आता सपन लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलसुरात वो सात दिन या चित्रपटातील गीत ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे मुक्काम पोस्ट पातुडा खुर्द येथून मनोहर नांदोकर, उर्मिला नांदोकर, गायत्री मुकोलकर, अथर्व लाहुडकर, आराध्या नांदोकर, आशिष नांदोकर, ईश्वरी, स्वराली, गौरी आणि समस्त नांदोकर परिवार यांचं. डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का, तन्मय गजबिये. बिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण, डिंपल देवांगण आणि समस्त देवांगण परिवाराला ऐकायचं आहे विजयपथ या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो आताच आपण अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या वसुरात जमीर कासमी यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. श्रोते हो या गीतासोबतच आजच्या गीतगुंजांमधील

0: की फरमाईश या गीतांवर पत्रातील गाणी भावना आठवणींचा सुंदर अनुभव आपण घेतलात. शब्दांच्या या सुंदर प्रवासाने आपल्या मनात नक्कीच काही आठवणी जाग्या झाल्या असतील आणि पत्र लिखाणाचं महत्व पुन्हा एकदा जाणून दिलं असेल. आपल्या सर्व श्रोत्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक सुंदर आणि संस्मरणीय झाला. अशाच सुंदर आठवणी आपली आवड आपण आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता पत्रांच्या माध्यमातून. त्यासाठी आमचा पत्ता आहे गीतगुंजन आपकी फरमाइश द्वारा कार्यक्रम प्रमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती पिनकोड नंबर 444602. या पत्त्यावर जरूर पत्र पाठवा आणि हो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तोही कळवायला मात्र विसरू नका. आता मात्र आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला त्या रजा नमस्कार.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. त्यास गणपती बाप्पाची संपूर्ण माहिती, त्याची उत्पत्ती, त्याची महती, बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती आणि त्यांच्यातली विविधता या सगळ्यांविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ भारत विधातज्ञ डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर. भाग्यश्रीताई यांनी शिलालेख या विषयावर MPhil केलं असून पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल. भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
0: भाग्यश्रीताई, सुरुवातीलाच प्रश्न की गणेश मूर्ती किंवा गणपती हा किती प्राचीन आहे आणि वेद म्हणतो आपण ते सगळ्यात प्राचीन ग्रंथ, गणपती ही देवता ही सुद्धा त्या वेदांमध्ये येते का?
1: साहित्यामध्ये गणपतीचे उल्लेख आधीच्या काळामध्ये आलेले आहेत, पण गणपतीचा स्पष्ट उल्लेख जर आपण पाहिला तर अगदी ऋग्वेदात नाहीये. गणपतीचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेमध्ये पहिल्यांदा सापडतो. गणेश गायत्री आणि गणेश उपनिषद यामध्ये. आणि हे जे गणेश उपनिषद म्हणजे आपण जे आता सध्या घरोघरी अथर्वशीर्ष म्हणतो तेच ते गणेश उपनिषद. म्हणजे इसवी सनाच्या खूप आधी अगदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा उल्लेख आहे. वेदांमध्ये पाहाल तर यजुर्वेदापासून आपल्याला गणपती दिसतो.
0: मग गणपती या देवाची संकल्पना किंवा मूर्ती ह्या एकाच काळातल्या आहेत का? म्हणजे मग
1: त्याची संकल्पना म्हणजे काय झाल्या माहितीये का? त्याची उत्पत्ती ज्याला आपण ओरिजिन म्हणतो ते कसं आहे तर यक्ष नाग यांच्या उपासनेतून गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याकडे ना काय होतं बघा, अगदी अश्मयुगा

पासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहतायत. डोंगर, दऱ्या, नद्या आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवांच्या वस्ती या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या वस्त्यांमध्ये आपल्याला आवडेल तो देव आपण घेतला. त्याच्यातही काय झालं की काही भागामध्ये समजा हत्ती उत्पात करतायत, एखाद्या भागामध्ये रानडुकरं घुसतायत, तिथे शेती करायला आपण सुरुवात केली आहे, हळूहळू आपलं जीवन डेव्हलप होत आहे, अशा काळामध्ये मग तो प्राणी लोकांना भीती दाखवणारा तर होताच आणि शिवाय वरदान ठरणारा पण होता. तर भीती तर बरोबरच आहे की रानडुक्कर आपल्या जंगलात शिरलं, सिंह जर आले, वाघ आले, तर मग आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण वरदान कसं, तर इतर प्राणी तिथे राहत नाहीत. ज्या भागामध्ये रानडुकर आहे तिथे वाघ कदाचित कमी असतील, हत्ती येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांपासून जरा सुरक्षा आपली झाली असा काही विचार करून लोकांनी मग त्या प्राण्यांना देवासारखं समजायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपासना पूजा आपण पूर्वी करत होतो. म्हणजे ही गोष्ट मी आजपासून साधारण एक 30-40 हजार वर्षापूर्वीची सांगते, कदाचित त्याच्याही आधी. याच्यामध्ये काय होत गेलं, गणपती म्हणजे गणेशाची किंवा हत्तीची पूजा करणारे लोक सुद्धा आपल्या देशात होते आणि तशा मूर्ती पण आपल्याला मिळाल्या आहेत, तसे उल्लेख आपल्याला मिळतात. अथर्व वेदामध्ये अशा 84 जमातींचे उल्लेख आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात, म्हणजे कोंबड्याची पूजा, कुत्र्याची पूजा, बकऱ्याची पूजा. आज हे सगळे आपले देव आहेत बरं का. भैरवाच्या बरोबर कुत्रा असतो, कोंबडा म्हणजे आपल्या कार्तिकेयाच्या सोबत असतो, मोर आहेच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आपण काही ना काहीतरी प्रकारांनी पूजा केलेली आहे. आणि मग आता हे आपल्या देवांच्या बरोबर कसे आले बरं, गणपती हत्तीच्या तोंडाचा किंवा जसं आता आपण म्हटलं कुत्रा, कोंबडा वगैरे हे सगळे प्राणी कसे काय मग शुभ या प्रकारात आले, तर असं झालं की खूप वर्षानंतर हळूहळू आपला समाज जेव्हा एकत्र येत होता त्यावेळेला या सगळ्या विद्वान ऋषी मुनी या सगळ्या मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये एकता असली पाहिजे. कशाच्या आधारावर येईल, आपला देश इतका मोठा आहे आणि आज तरी तशा त्या मानाने थोडा छोटाच म्हणायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये आपण अगदी अफगाणिस्तान पासून तर कंबोडियापर्यंत आपला खूप मोठा विस्तार आपल्याला दिसतो. मग आता एवढ्या मोठ्या प्रदेशावर वेगवेगळ्या पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत त्यांना जर एकत्र आणायचं असलं तर काय करायला पाहिजे. मग आता या लोकांना एकत्र आणण्यासाठी अतिशय सोपा उत्तम उपाय म्हणजे धर्म, देवदेवता. आणि मग त्यासाठी आपण काय केलं, तुम्ही कुत्र्याची पूजा करता मग तुम्ही वेगळे नाहीच, आमच्या भैरवाचा वाहन म्हणून कुत्रा असतोच ना, मग तुम्ही आम्ही एकच. असं करत करत आपण वेगवेगळ्या जनसमूहांना एकत्र केलेलं आहे. मग हे करताना तुम्ही कमी दर्जाचे, आम्ही जास्त मोठे असं काहीही होऊ नये, यासाठी म्हणून आपण या देवदेवतांचं स्वरूपही थोडस बदललं, त्यांना आपल्या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग हे करत असताना अजून एक गोष्ट आहे की ह्या वेगवेगळ्या जमातींची जी माणसं आहेत ही काही संस्कृत बोलणारी, यज्ञ करणारी अशी माणसं नाही आहेत. त्यांचं जीवन पद्धतीच त्यांची वेगळी आहे, कारण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता त्याच्यावरती उपाय, जे यज्ञ करत नाहीत त्यांना आपल्या अथर्व वेदामध्ये व्रात्य असं म्हटलेलं आहे. आणि या व्रात्य मंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण शैव पंथाचा वापर केला. म्हणजे कसं की शिव जे आहेत महादेव, तर ते कुठल्याही म्हणजे यज्ञ वगैरेंच्याही पुढे आहेत. खूप मोठं त्यांचं स्वरूप आहे, ते एक तत्व आहे, शिव तत्व आहे, पवित्रता. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपण एकत्र केलं. या म्हणजे यक्ष, नाग अशी अशा लोकांची जी उपासना आहे किंवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय ट्रायबल डेइटीज असं म्हणतो, थोडेसे उग्र स्वरूपाचे देव असतात. आपल्याकडे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे खूप मोठे संशोधक होऊन गेले, तर त्यांचं असं मत आहे की अशाच काही उग्र आणि थोड्याशा म्हणजे विघ्न उत्पन्न करणाऱ्या आणि ज्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, आपल्या जे सोफिस्टिकेटेड असे देव आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर अशांमध्येच विनायक किंवा गणपती हा देव होता. त्याचा आपण शैव पंथाशी तो जोडून घेतला आणि त्यातून इतकं मोठं झालं की गणपत्य पंथ उभा राहिला. म्हणजे गणपतीची जी पूजा करतायत लोक आज, काही गणपती हा काय आहे, आपल्याकडे ज्ञानाचा अधिपती आहे, सर्व कलांचा स्वामी आहे. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की महाभारताचं लेखन सगळ्या जे पुराण व्यासांनी सगळी वेगळी केली, तर ते सगळ्यांचं लेखन हे एकटाकी, जो म्हणे मी एकटाकी बसून लिहीन आणि तुम्ही सांगताना थांबायचं नाही, हीच माझी अट आहे. म्हणजे इतका तो ज्ञानाशी, विद्वत्तेशी

0: बुद्धीशी आपण जोडला म्हणजे त्या समाजाला पण किती चांगलं आपण स्थानही दिलं आणि ते पण सगळ्या प्रवाहामध्ये एकत्र झाले.
1: पण मग या सगळ्यात गणपतीची मूर्ती म्हणून जी काय आली ती कोणती मूर्ती सगळ्यात जुनी असत कोणती सांगता येईल मग?
0: आता आपण जे पाहिलं की महाविलयन असं त्याला म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या समाजांना एकत्र करणं म्हणजे महाविलयन. आता हे असं महाविलयन झालं की त्यानंतर लोकांची गरज काय असते की त्यांना पूजा करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू लागते.
1: बरोबर.
0: मग तो चांद तारा असेल, क्रॉस असेल की मूर्ती असेल, त्याच्यात काहीच म्हणजे वावग असं काही नाही. कारण कुठेतरी आपलं मन एकाग्र करावं अशी आपली इच्छा असते. आणि जरी सगळ्यांना हे मान्य आहे की जे परमेश्वर परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे, पण आपल्यासाठी त्याचं साकार रूप आपण तयार केलं. मग हे करताना आता गणपती इकडे महाविलयन या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या मुख्य समाजामध्ये सामावला गेलेला आहे आणि त्याच्या मूर्ती कशा असाव्यात याची सुद्धा माहिती मग एकीकडे हळूहळू विचारवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना गणेश पुराण, मुद्गल पुराण अशी वेगवेगळी पुराणं रचली गेली, ती फक्त गणपतीसाठी आहेत. म्हणजे गणपती या देवानी किती चांगलं काम केलेलं आहे, राक्षसांचा संहार केला, शिवाय विद्वानांना आश्रय दिला, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली. आणि याच्यामध्येच काही तंत्रशास्त्रातले सुद्धा ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये मग गणपतीच्या मूर्ती किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याची आपल्याला माहिती मिळते. आणि किती विद्वान माणसं असतील ही की यांनी समाजाचा विचार केला. आज मी खूप चांगलं काम केलं बरंच झालं असं नाही, मी आज केलेल्या कामाचा परिणाम उद्या परवा 5 वर्षांनी 50 वर्षांनी 500 वर्षांनी कसा असणार आहे, तर या अशा याच्यातनं गणपतीच्या मूर्ती कशा असाव्यात याच्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत गेलं. आता गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे, नंतर त्याला हत्तीची सोंड आहे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे, अगदी असेच यक्ष आता बैल घोडा हत्ती गाढव अशा प्राण्यांचे चेहरे असलेले यक्ष सुद्धा आपल्याला सापडतात. प्राचीन काळामध्ये अशा खूप आहेत. नागपूरच्या जवळ एक गाव आहे पवनी, तर तिथे एक स्तूप बौद्ध स्तूप सापडला, त्याच्यामध्ये गाढवाचा चेहरा असलेला खरं मुख यक्ष आहे सापडलेला. असे वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला सापडतात. तर अमरावती म्हणजे कुठे, आंध्र प्रदेशमध्ये, तर त्या आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये एक प्राचीन स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय, त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत, एक नाही बरेच आहेत. नंतर मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सगळ्यांना माहिती आहे, तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला गजमुख यक्षाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे, त्यातनं हळूहळू त्याचा विकास होत गेलेला आहे. आणि डॉक्टर कुमार स्वामी हे खूप मोठे मूर्तीशास्त्रज्ञ होते, खूप मोठे अभ्यासक होते, तर त्यांनी हा सगळा विचार मांडलेला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गजमुख यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यातून गणपतीची कल्पना पुढे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक जे एन बॅनर्जी नावाचे खूप मोठे अजून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक होते, तर त्यांनी असं म्हटलंय की वैदिक ब्रह्मणस्पती जो होता, बृहस्पती असं सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी नाव सापडतं, तर त्याच्या आणि गणपतीच्या नावात साम्य आहे. आणि हा जो ब्रह्मणस्पती आहे तो विद्येचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे, त्यामुळे मग त्यांच्या नावाचं साधर्म्य पकडून त्या गणपतीचा संबंध ज्ञानाशी जोडणं हे सोपं झालं. कसं काळ बदलत जातो ना, देवदेवता बदलत जातात. कारण काय, समाजाची गरज, समाजात असणाऱ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी हे बदलत जातं. त्यामुळे आता आपण हल्ली वरुण देवाची पूजा रोज करतो का?
1: नाही.
0: इंद्रदेवाची रोज करतो का? नाही. आपल्या आजच्या समाजाची गरज वेगळी आहे. एक काही एक वर्षांपूर्वी ना जसं आपण हे बघतो, बघा वैभव लक्ष्मी किंवा मुळात लक्ष्मीच बालाजी यांची पूजा नव्हती. समाजाला ज्या वेळेला गरज आहे, आज आपल्याला पैशांची गरज आहे. हल्ली पिठोरी अमावास्येची पूजा कोणी करत नाही, मातृदिन वगैरे ते कोणीच करत नाही. कारण काय, आईचं आरोग्य चांगलं राहावं किंवा पिठोरीला मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आई नवस करते किंवा पूजा करते. आता त्याची गरज का वाटत नाही? कारण आपण काय म्हणतो पैसे

0: की मोठ्यात मोठा डॉक्टर मी आणेन त्याच्यात काय. आपल्याला असं वाटायला लागलं की पैसा महत्वाचा म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो का. एक असा होता ना की ज्या वेळेला बलोपासना फार महत्वाची होती, रामदास स्वामींनी त्यावेळेला समाजाला पुन्हा एकदा हनुमानाच्या उपासनेकडे नेलं. काळाची गरज जशी असेल तसे देवदेवता, ह्या देवदेवतांची आपण त्याचा एक प्रकारे आपण चांगला उपयोगच करून घेतलाय. आज गरज आहे आपल्याला उत्तम संस्कृती आणि उत्तम चारित्र्य, म्हणजे सुसंस्कृत माणूस, चांगली संस्कृती आजूबाजूला असणं आणि त्याप्रमाणे तो गणपती पुन्हा ज्ञानाशी आपण जोडून घेतला. वेगवेगळे जे लक्षण ग्रंथ आहेत म्हणजे मूर्ती कशा घडवाव्या, त्याचं कसं आकारमान असावं, काय वगैरे, या सगळ्याबद्दल भरपूर ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत. आणि पूर्वी ना अशा म्हणजे मूर्ती वगैरे घडवणाऱ्यांचे असे स्कूल्स असे असायचे, म्हणजे काय तर गुरु परंपरा, त्याच्यामध्ये मुली सुद्धा असायच्या, मुली सुद्धा मूर्तीशास्त्र शिकतात, त्या मूर्ती म्हणजे शिल्पकला घडवायला शिकतात, मंदिर स्थापत्य शिकतात, त्याच्यात कामं करतात वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सापडतात. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधून काढतोय, मोठी विद्वान माणसं त्याचा अभ्यास करतायत, म्हणून आपल्याला कळलं की आपल्या समाजाला एकत्र, म्हणजे आसेतू हिमाचल जे आपण म्हणतो, त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी विद्वान मंडळींनी ऋषी मुनींनी किती धडपड केलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये देवदेवतांचा वापर करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे आणि त्यातून त्यांच्या मूर्ती, मग आता या गणपतीच्या सुद्धा मूर्ती ना 4, 6, 10, 18 अशा हातांच्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. आणि गणेश पुराणात असं आहे की चतुर्भुज गणपती जास्त लोकप्रिय आहे आणि त्याच्यामध्ये द्विभुज गणपतीचं वर्णन जरा कमी येतं. बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ आपल्याकडचे गणिती होते वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी द्विभुज गणेश आणि इतर गणपतीच्या मूर्तींची चर्चा किंवा माहिती दिलेली आहे. तर बृहत संहितेमध्ये वराह मिहिर म्हणतात की त्याच्या दोन हातांमध्ये परशु आणि मुळा ही आयुध किंवा या गोष्टी असल्या पाहिजे.
1: मुळा म्हणजे आपला भाजीचा मुळा.
0: हो, गणपतीची आवडीची भाजी म्हणजे मुळा आहे. आता कसं झालं की लोकांना स्वतःलाच मुळा आवडत नाही, मग आपण काय करतो, जो उग्र घाणेरडा मुळा कोण खाईल बा, कारण त्याच्या डेकर येतात, मग लोकांना मुलांना तर हल्ली अजिबात आवडत नाही. मग काय केलं आपल्या मोठ्या माणसांनी, त्यातूनही मार्ग काढला, काकडी. आज आता गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण डाळ करतो आणि काकडीचा कापा करून देतो लोकांना खायला. त्याच्या हातात मुळ्या असल्याच्या अशा खूप मूर्ती आपल्याकडे आहेत. गणेश पुराण जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्विभुज गणपतीची माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात जुनी गणपतीची मूर्ती कुठे असेल तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा या ठिकाणी. कुशाण काळामध्ये बऱ्याच मूर्ती हळूहळू आपल्याकडे घडवल्या गेल्या आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात. आणि उत्तर भारतात त्यावेळेला कुशाण नावाच्या एका घराण्याचे राजे राज्य करत होते आणि त्यांच्या काळामध्ये घडवलेल्या खूप मूर्ती आपल्याला सापडतात. आणि मथुरा हे तर खूप महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं, खूप मोठं शहर होतं महत्वाचं, तर तिथे आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. संकिसा नावाचं अजून एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे सुद्धा उभा आणि द्विभुज अशा रूपातला गणपती आपल्याला सापडलेला आहे. आणि आता पहिल्या शतकापासून त्याच्या हातामध्ये मोदकांची वाटी यायला लागलेली आहे. आता हा जो गणपती देव आहे हा जरा काय म्हणूया आपण सभ्य सुसंस्कृत आणि अशा सधन लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढायला लागली. त्यांनी काय सुरुवात केली, त्याच्यामध्ये लाडूची वाटी. आणि दक्षिण भारतामध्ये असे जे कोणी सधन वगैरे सुसंस्कृत असे वगैरे चांगल्या ह्याच्यातले लोक आहेत त्यांनी त्या गणपतीच्या हातात फळ द्यायचं म्हणून आंबा दिलेला आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आंबा तर फळ
1: मोठा
0: मुळा नको बाबा, आमच्या देवाच्या हातात आंबाच बरा, असं ते अशा गोष्टी बदलत जातात. आणि त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यामागे, या देवदेवता असतील, त्यांची भक्ती असेल, हे सगळं टिकण्यामागे समाजाभिमुख होणं हेच महत्वाचं कारण आहे.
1: पण मग मूर्तीशास्त्रांमध्ये सुद्धा खूप ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल सांगितलं, म्हणजे उजव्या सोंडेची किंवा काय डाव्या सोंडेची किंवा अजून काय त्यामध्ये बदल किंवा कशी पाहिजे त्याबद्दल, तर ही कशी माहिती कुठून?
0: हो, बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच म्हणजे छान त्याने डिटेल्स दिलेले आहेत. फक्त काय झालेलं आहे की त्यातला दोन हात असोत का चार हात असोत, तर डाव्या हातामध्ये मोदकांची वाटी किंवा लाडूची वाटी असणं हे अगदी कॉमन होताना दिसतंय. मग उजवा हात कशासाठी असतो, तर उजवा हात एकतर आशीर्वाद देण्यासाठी, वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा, अभय देतोय तो लोकांना आशीर्वाद देतोय म्हणून. मग वाटी डाव्या हातात आली

0: त्यामुळे सोंड आपोआपच त्या लाडूकडे डावीकडे वळणारी आली. आणि ह्या जो मूर्ती म्हणाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 300 आसपास आपल्याकडे गुप्त घराण्याच्या राजांचं राज्य होतं. चंद्रगुप्त, विक्रमादित्य किंवा समुद्रगुप्त खूप मोठे मोठे राजे त्यांचे होऊन गेले आणि शिलालेख, मंदिर वगैरे त्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या काळामध्ये झालेले जे म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये अलंकार नाही आहेत, अगदी माफक म्हणजे मोजकाच एखादी माळ गळ्यात असली तर, मुकुट पण शक्यतो नाही. नंतर तो एकदंत दाखवणं याच्यावर भर आहे, शक्यतो दोन हातांची सुरुवातीला आहेत आणि सर्प यज्ञोपवीत घातलेले म्हणजे जानवं तर त्याच्या गळ्यात आहे पण ते सापाचं आहे. यातून त्याचा जो त्या यक्ष नाग व परंपरेशी असलेला संबंध आहे तो कायम आपण ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये असं झालं की उदरबंध म्हणजे पोटाभोवती बांधायला म्हणून त्यांनी साप वापरलेला आहे, नाग वापरलेला आहे आणि मोदकांची वाटी त्याच्या हातामध्ये कायम आहे. तर या म्हणजे गुप्त घराण्याच्या काळामध्ये 300-400 काळामध्ये भरपूर मूर्ती गणपतीच्या आहेत, त्याची मंदिरं आहेत. उदयगिरी मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर अहिच्छत्रा, भितरगाव, देवगड, राजघाट अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. त्याचं महत्व म्हणजे अलंकार नाहीतच, जवळजवळ अगदी कमी दागिने आणि त्याच्यामध्ये मुकुट नाही डोक्यावर, त्यामुळे तो गणपतीचं त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्या हातामध्ये असं तुम्ही म्हणाल तर अजूनही साधे त्याचे परशु, स्वतःचा तोडलेला दात वगैरे असे तुम्हाला आयुध
1: दिसतात.
0: नंतर वाराणसीमध्ये संस्कृत विद्यापीठ आहे, तर त्यांचं एक स्वतःच म्युझियम आहे. तर त्या संस्कृत विद्यापीठाचं जे संग्रहालय आहे वाराणसीमध्ये तर त्याच्यामध्ये खूप अशी प्राचीन गणपतीची मूर्ती त्या परिसरात सापडलेली त्याने ठेवली आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये बीजपूरक आहे आणि डाव्या हातात मुळं आहे. आता बीजपूरक म्हणजे काय, तर एक फळ असतं असं की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसं की सीताफळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. आपल्याकडे ना देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाच्या हातामध्ये एखादं फळ ठेवणं अशी आपल्याला इच्छा असेल तर शक्यतो आपण ज्याच्यात अनेक बिया आहेत अशी फळं वापरतो किंवा वापरावीत असा एक संकेत आहे. का बरं, तर एकातून अनेक निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एक जर आपण सीताफळ समजा खाल्लं त्याच्यात 5-50 बिया आहेत, त्या पेरल्या तर नक्कीच तेवढी झाडं येऊ शकतात, एकातून अनेक. तर ती वृद्धी सतत होत राहावी यासाठी म्हणून ते बीजपूरक त्याच्या हातात असतं. सुरुवातीला ना गणपतीचा कुठलाही परिवार या मूर्तींमध्ये दिसत नाही आणि मग नंतर अगदी उंदीर सुद्धा नाही आहे त्याच्यासोबत, एकटाच आपला उभा आहे असं दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याचे काय म्हणूया परिवार त्याचा येत गेलेला आहे आणि त्यातही हल्ली आपण काय करतो रिद्धी सिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं म्हणतात, तर ते चूक आहे. आपल्याकडच्या कुठल्याही देवाला दोन बायका नाहीत, हे सगळे एक पत्नी व्रतच घेतलेली मंडळी आहेत.
1: अच्छा,
0: एका वेळेला एक पत्नी म्हणजे आता शिवाचं म्हणाल तर उमा गेली मग पार्वती आली असं आहे ते. त्यांची गंगा ही त्यांची शक्ती आहे, भूदेवी ही आपल्या विष्णूची शक्ती आहे, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तसं गणपतीला तुम्ही रिद्धी ही त्याची पत्नी आहे आणि त्याचं तुम्ही का बरं आराधना करता, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असते, सिद्धी ही त्याची शक्ती आहे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची ती शक्ती त्याच्या सोबत असते. आणि अजून एक गोष्ट की सगळ्या देवांच्या शक्ती ज्या आहेत ना त्यांना आपण स्त्री रूप दिलेलं आहे. गणपतीकडनं सिद्धी काढून घेतली तर तो साधा हत्तीवाला एखादा यक्ष राहील, जर का तुम्ही शिवाकडनं त्याची गंगा काढून घेतली, गंगा म्हणजे काय, साक्षात पावित्र्य, शिव या शब्दाचा अर्थच पवित्रता असा आहे, ती शक्ती आहे ती.
1: सुंदर
0: अशा सगळ्या गोष्टी आहेत.
1: हजारो वर्षांपासून गणपतीचं हे महत्व आहे. मग या प्रत्येक युगाचा म्हणजे जे आपली चार युग आहेत या प्रत्येक युगाचा गणपती वेगळा असतो का, असं कुठे वाचलं होतं ते खरंय का?
0: हो, आपल्याकडे ना गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड नावाचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चार युगांचे चार वेगवेगळे गणपती आहेत. त्याच्यामध्ये सतयुग किंवा कृतयुग असं ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा गणपती आहे विनायक, तो 10 हातांचा दाखवायचा आणि त्याचं वाहन असतं सिंह.
1: अच्छा,
0: त्याला महोत्कट
1: गणपतीचं वाहन ते सिंह.
0: हा, त्याचा उंदीर नाही दाखवायचा, त्याचं सिंह वाहन आहे. तर विनायक 10 हाताचा

0: आणि सिंहवाहन हा जो महोत्कट आहे तर तो सुवर्ण रंगाचा असला पाहिजे, सुवर्ण कांती असं त्याला सोन्यासारखा दिसणार. प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगवेगळा सांगितलेला आहे. नंतर त्रेता युगाचा जो गणपती आहे तो आहे मयुरेश्वर, म्हणजे आपल्या अष्टविनायकांपैकी पहिला. तर तो आहे मयुरेश्वर, तो सहा हाताचा दाखवावा असा संकेत गणेश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्याचं वाहन अर्थातच मोर, कारण तो मयुरेश्वरच आहे. त्याचा रंग पांढरा असतो, पांढऱ्या रंगाचा दाखवला पाहिजे. नंतर द्वापार युगामध्ये जो गणपती आहे त्याचं नाव आहे गजानन, तो चार हातांचा असतो, त्याचं वाहन उंदीर आहे.
1: अच्छा.
0: आणि तो लाल रंगाचा असा दाखवावा अशी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि परमभक्त होता गणेशाचा वरेण्य, त्याला स्वतः गणपतीनी या गजानन रूपात येऊन गणेश गीता सांगितली आणि यानेच महाभारत लिहून काढलं, म्हणून तो गजानन महत्वाचा आहे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गणपती आणि त्याच्या पायाशी उंदीर, तो चार हातांचा असणं, तो जो गजानन आहे त्याचं स्मरण म्हणून किंवा त्याची भक्ती म्हणून आपण त्या मूर्ती तिथे स्थापन केलेल्या आहेत. की तो ज्ञानाचा अधिपती आहे, त्याने एवढी सगळी महाभारत पुराण वगैरे यांचं सगळं लेखन करून घेतलं, तर हे सगळं काम करणारा, गणेश गीता सांगणारा, म्हणून तो महत्वाचा आहे. आता येतो कलियुग, म्हणजे कलिपूज्य. कलियुगामध्ये जो गणपती पूजला जावा असं म्हणतात, तर तो आहे धूम्रकेतू. आणि त्याला दोनच हात असले पाहिजेत. निळा घोडा हे त्याचं वाहन आहे.
1: अच्छा.
0: निळा घोडा वेगळंच काहीतरी आपण कधी ऐकलेलं
1: नाही, किंवा दोन भुजा असलेलं पण आपण कधी ऐकलं
0: नाही. आता तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीपासून गणपती द्विभुज दाखवण्याचा जो आग्रह आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे, तर तो कशासाठी आहे की त्यांच्यामध्ये कलियुग सुरू झालेला आहे.
1: अच्छा.
0: मग या युगाचा गणपती म्हणजे कसा असला पाहिजे, तर दोन हाताचा. त्याचं वाहन दाखवावं की नाही, मग दाखवलंच नाहीये. उंदीरही नको, घोडाही नको, असंही झालेलं आहे. आणि धूम्र वर्णाचा तो असावा, म्हणजे धुरासारखा ग्रे कलरचा, तर धूम्र वर्ण तो असावा असं म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा सतयुग आणेल असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे, की कलियुगानंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आणि त्या सतयुगाच्या येण्यासाठी गणपतीचं काय कार्य असणार आहे, वेगवेगळे देव प्रत्येक आपापल्या कामामध्ये आपल्या डिपार्टमेंट सांभाळणार आहेत, मग गणपतीचं काय काम आहे, तर अभिमाना सुराचा वध तो करेल. अभिमान बघा बरं, आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसामध्ये इतका अगदी अहमपणा, म्हणजे काय बाप रे. तर या अहंकारामुळेच सगळ्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. या अभिमानासुराचा वध करून गणेश आता पुन्हा सतयुग घेऊन येणार अशी आपल्याकडे एक कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त दुरासद नावाचा एक राक्षस होता, आणि त्या दुरासद राक्षसाबरोबर लढताना वेगवेगळ्या रूपामध्ये तो राक्षस पण रूप बदलायचा. मग गणपती त्याला शोधायला जायचा की अरे बाबा आता कुठे गेला, असं करताना म्हणून त्यांनी 56 रूप घेतली, म्हणजे तू ज्या रूपात आहेस ते रूप घेऊन मी तुला मारीन अशा पद्धतीने. तर ती 56 रूप गणपतीची ही आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेली आहेत. आणि त्यांची पण भरपूर चर्चा आणि त्याच्या काही मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे सापडतात. आपल्याला 4, 6, 10 हातांची सुद्धा रूप आहेत. त्याच्यात सिंह, मोर, उंदीर वगैरे वेगवेगळी वाहनं सांगितलेली आहेत. असे हे 56 विनायक प्रसिद्ध आहेत.
1: आपण अष्टविनायकाबद्दल आता बोललो, मगाशी बोलता बोलता की मयुरेश्वर गणपती बद्दल बोललो, तर अष्टविनायक ही कल्पना फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे, तर मग त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का?
0: काय आहे की गणपतीचे भक्त हळूहळू वाढत गेले आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये त्याला एक प्रकारचा राजाश्रय सुद्धा मिळाला.
1: बरोबर.
0: असं नाही की आधी गणपतीची उपासना करतच नव्हते, त्याची मंदिरच नव्हती किंवा असं काही नाही, तर गणपत्य हा पंथच होता. आणि गणपतीला पेशव्यांनी आपला कुलदेवतेसारखं त्याला मान दिलेला आहे, त्याच्यामुळे मग या 8 ठिकाणची जी स्वयंभू गणपती आहेत, खरंच त्या मूर्ती बघितल्यावर आपल्याला कळतं की त्या काही कोणी चिन्नी आतोडा घेऊन बसलेत, घडवत आहेत वगैरे असं काही त्याच्यात दिसत नाही. अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले असे ते गणपती आहेत. त्याच्यामुळे हळूहळू त्या देवांचं एक काय म्हणूया, त्यांचं महात्म्य वाढत गेलं, त्यांच्याबद्दलची सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आणि मग लोक परमेश्वर सगळीकडे आहे, तर फक्त त्याच मूर्तीत आहे असं नाही, तो सगळीकडे आहे. आणि जेव्हा आपण अगदी समर्पण भावाने त्याची भक्ती करतो आणि आपलं काम आपण योग्य करतो, गीतेत कृष्णाने काय सांगितलंय, तू तुझं

0: काम कर, बाकीच्यांचं राहू देत तिकडे. त्यामुळे दुसऱ्यांचं काहीतरी काय चाललंय हे न बघता जो स्वतःचं काम प्रामाणिकपणे उत्तम करतो त्या माणसाच्या पाठीशी देवाची कृपा सदैव असते. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे अनुभव घेतले तर त्यावेळेला आपल्याकडे समर्पण भाव आहेच. आपण असं म्हणत नाही की हा मला हे गोल्ड मेडल ना माझ्या हुशारीने मिळालं, मी बघा किती हुशार, असं होत नाही. आपण काय म्हणतो, अहो देवाची कृपा, प्रयत्न तर सगळेच करतात पण माझ्यावर कृपा झाली असं आपण म्हणतो. आणि ही अगदी योग्य गोष्ट आहे की समर्पण भाव हा असला पाहिजे. आणि मग त्यातून हळूहळू या सगळ्या अष्टविनायकांचे अनुभव लोकांना येत गेले आणि तो त्यांचं महत्व वाढलं. ती आणि यात्रा तर केली पाहिजे, केल्याने देशातनं जे म्हणतो आपण की शहाणपण येण्यासाठी नुसतं घरी बसून ते कधी येणार नाही, चार लोकात गेलं पाहिजे बाहेर त्याचा आणि प्रवास केला पाहिजे. मग याच्यासाठी म्हणून तीर्थयात्रा वेगवेगळ्या आणि गणपत्य पंथाच्या लोकांनी मग हे अष्टविनायक आपले पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, तसे विदर्भामध्ये सुद्धा अष्टविनायक आहेत.
1: अच्छा,
0: हा तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आपापल्या भागामध्ये त्यांच्या यात्रा आणि हे सगळं करणं हे चालू ठेवलं. आणि ही चांगली गोष्ट केली की त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला लोकांमध्ये जाणं देवदर्शन करणं या सगळ्याची पण एक सवय लागली.
1: पण गणेश मूर्ती बद्दल छान बोललो आता, एक छान गाणं ऐकूयात गणपतीवरचं आणि पुढे जाऊया.
0: नक्की.

मॅडम पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमात. अतिशय सुंदर अशी आपली ही मुलाखत चालली, अतिशय सुंदर माहिती, अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना मिळते. दक्षिण भारतात स्थापत्यशास्त्र तिकडे खूप महत्वाचं आहे, लोकांच्या भावना पण तिकडच्या भक्तिभावपूर्ण असं सगळं त्यांचं

0: विचार आहेत सगळे. तिथली जी मंदिरं आहेत ती पण स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना असलेली. तिथली काही गणेश मंदिरं ती कशी असू शकतील?
1: आपल्याकडे जे वेगवेगळे पुराण सांगितले आहेत तर ते दक्षिण भारतामध्ये सुद्धा त्यांचा वापर किंवा त्यांना फॉलो करणारे लोक आहेत. खरं पूर्ण भारतभर हे स्वरूप होतं आपल्या समाजाचं. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं आहेत. अगदी ओडिशा, बंगाल, आसाम मध्ये सुद्धा अहोम घराण्याच्या राजांनी खूप भरपूर मंदिरं बांधली आहेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश खरं काय असतो, मंदिर हे काही फक्त देवपूजेचं ठिकाण नाही, ते फक्त धार्मिक ठिकाण नव्हे तर ते सामाजिक आपल्या घडामोडींचं केंद्र आहे. पूर्वीच्या काही या मंदिरांच्या आवारामध्ये धर्मशाळा असायच्या. जेव्हा आपण यात्रेसाठी जातो आहे किंवा काही कारणाने व्यापारासाठी दुसऱ्या गावात कोणाला भेटण्यासाठी लग्न कार्य अटेंड करण्यासाठी चाललोय, मग त्या काळामध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत लोक राहायचे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये जो भोगमंडप असतो त्याच्यामध्ये लोक जेवण करायचे, कारण तो तिथे भोग देवासाठी प्रसाद शिजवला जातो आणि तो सगळ्यांना वाढला जातो. आजही भंडारा आपण करतोच. तशाच पद्धतीने मंदिरांच्या आवारात पूर्वी पाठशाळा चालायच्या. नंतर नृत्य मंडप असायचे की त्याच्यामध्ये, त्या काळामध्ये आता आपण खूप बघतो संस्कृत नाटकं होती, प्राकृत होती, मग गाण्याचे तर केवढी मोठी परंपरा आपल्याकडे, संगीत, नृत्य, काय कला आपल्याकडे एक से एक असे विकसित झालेले आहेत. या सगळ्यांचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून त्या नृत्य मंडपाचा वापर व्हायचा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपण जे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, पाठ पारायण जे करतो याच्यासाठी त्या नृत्य मंडपांचा वापर व्हायचा. त्याच्यामुळे असं अगदी चित्रकलेची प्रदर्शन असतील, रांगोळ्यांची असतील, ते सुद्धा तिथे व्हायचे. कल्याण मंडप असतात तर त्याच्यामध्ये देवाचे उत्सव तर होतातच, पण त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्या लोकांचं, समजा बारसं आहे, लग्न, मुंज वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे होतात. हे सगळं पूर्वी तिथे मंदिरांच्या आवारात घडायचं. जितकं गाव किंवा शहर तुमचं मोठं तितकी मंदिरं जास्त. पण आता दक्षिणेतलं जास्त टिकलंय, याचं कारण काय असेल माहितीये? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी दक्षिण दिग्विजय करून सगळा जो भाग आहे त्याला सुरक्षा दिली. त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची भावना जागवली. हे आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचं सगळं जतन करण्याचं काम करण्यासाठी हा मोठा महाराष्ट्र मध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्या दक्षिणेतल्या सगळ्या मूर्ती, मंदिरं जशी त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे त्या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. आता त्याच्यामध्ये गणपतीच्या जर मूर्ती पाहिल्यात तर त्या तुम्हाला दिसतील, त्यांचे पण गणपती असे जसे स्कंद पुराणात वगैरे सांगितले आहेत तसे चांगले गुटगुटीत आहेत. आणि त्याच्या बरोबर त्याची रिद्धी ही पत्नी आहे, सिद्धी त्याची शक्ती दाखवली जाते. त्यानंतर वानर, हत्ती, सिंह असे त्रिमुख आणि पंचमुख विनायकांचे उल्लेख आहेत, ते तुम्हाला दक्षिणेत दिसतील. एक गणपती आहे त्याचं मधलं हत्तीचं तोंड आहे आणि बाजूला एक तोंड सिंहाचं आहे, दुसरं वानराचं आहे.
0: अच्छा.
1: असे पंचमुखी सुद्धा दिसतील, त्रिमुखी दिसतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तिथे आहेत. आणि गणपती हा त्यांच्याकडे अगदी सगळ्यांचा आवडता लाडका देव आहे. शिवपार्वतीचा मुलगा कार्तिकीय, पण फक्त पार्वतीचा मुलगा गणेश आहे. गणपती हा काही शिवपार्वतीचा मुलगा नाही, तो एक स्वतंत्र देव आहे, विनायक आहे. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पुरुषाचा हात नाही, तो पूर्णपणे देवीचा मुलगा आहे. ही कल्पना दक्षिण भारतात अगदी व्यवस्थित त्यांच्या मनात बिंबलेली आहे आणि त्याची पूजा ते स्वतंत्रपणे खूप उत्तम करतात. आणि त्यांच्या पूजेमध्ये डाळीची खीर असते, असं एक वेगळं त्याचं स्वरूप आहे. सगळ्या कला तिथे जपल्या गेल्या. गणपती विद्या ज्ञान म्हटल्यानंतर कला वेगवेगळ्या आल्याच आणि त्याचा अधिपती गणेश आहे. खूप सुंदर गणपती आपल्याला अगदी आजच्या काळात गरजेचा आहे आणि असं वाटतं खरंच अभिमानासुराचा वध करून त्यांनी यायला पाहिजे पुढे.
0: आपले भारतीय आपले खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आता स्थायिक झालेत आणि मला असं वाटतं तिथे सुद्धा गणेश मूर्तींची वेगवेगळी स्थापना झाली आहे. त्या गणेश मूर्तींबद्दल काय सांगाल?
1: गणेश हा काही फक्त आजच आजच्या भारतीयांबरोबर गेलाय असं नाही, तर इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे जसं गणपतीच्या पहिल्या शतकात भारतात मूर्ती घडवल्या गेल्या कुशाणांच्या काळात. आपण मगाशी पाहिलं की मूर्ती म्हणजे गणपतीची कल्पना जरी आधीपासून साहित्यात असली तरी पहिल्या शतकापासून मूर्ती घडवतायत, तशाच आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पण दिसतात. म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार सगळीकडे झालेला होता आणि त्यामुळे आपले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि तसे तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं जावामध्ये तुम्हाला दिसेल की गणपती आहे, तो इसवी सणाच्या पहिल्या शतकात सापडतात. जकार्ता म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव होतं योग्य.

0: करता, तर तिथे प्रंबानंद नावाचं एक हिंदू मंदिर समूह आहे आणि तिथे गणेशाचं स्वतंत्र मंदिर आहे. ते मात्र इसवी सनाच्या 9व्या शतकातलं आहे, पण स्वतंत्र मंदिर 9व्या शतकापर्यंत तो जकार्तामध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठा देव म्हणून पूजला जात होता. कंबोडियामध्ये एक उत्खनन झालं आणि तिथे इसवी सनाच्या साधारण 4व्या 5व्या शतकामधली गणपतीची मूर्ती सापडली आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून तिथेही गणेश आहे. नंतरच्या तर मंदिरांवर भरपूर आहे, म्हणजे अंकोरवाट वगैरे अशी सारखी मंदिरं मोठी मोठी आहेत, तर अशा बऱ्याच मंदिरांवर तुम्हाला गणेशाच्या मूर्ती दिसतील. तर 5व्या शतकातली जी उत्खननात मूर्ती सापडली, तर ती सुद्धा तिथे खूप म्हणजे तशा पद्धतीच्या मूर्ती, आणि त्याला सांगू का तिकडच्या भाषेमध्ये त्याला ते प्राह प्रिकनिश असं म्हणतात.
1: बर,
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात आणि आज 2 ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे, तर तिथे गणपतीची पूजा होते.

0: असं म्हणतात.
1: बर,
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तान मध्ये सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात आणि आज दोन ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे तर तिथे गणपतीची पूजा होते, दोन हातांचा गणेश आहे. आणि कपिशा नावाचं एक प्राचीन नगर तिथलं ज्याला हल्ली गार्डेज असं म्हणतात तो भाग आहे सगळा, तर त्या गार्डेज भागामध्ये म्हणजे प्राचीन कपिशा नगरीमध्ये आपल्याला गणपती सापडला. तो दोन हातांची मूर्ती आहे आणि यक्ष कसे असतात तसं पिळदार शरीराचा छान असा अगदी घोटीव शरीराचा तो आहे आणि मुकुट छोटासा त्याच्या डोक्यावर अगदी साधासा पण सर्प यज्ञोपवीत आहे आणि टपोऱ्या माण्यांची माळ आहे. त्याच्या पायाखाली शिलालेख लिहिलाय आणि त्याच्यात लिहिलंय कपिशिये नगर देवता, म्हणजे कपिशा नगरीचा रक्षण करणारा देव असं त्याच्या खाली त्याचं हे आहे. नंतर जपानमध्ये गणपतीला कांगीतेन असं म्हणतात आणि त्याची मंदिरं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. तर मात्सुचियामा नावाचा जो भाग आहे त्याच्यात सगळ्यात प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा देश आहे, त्यांच्याकडे 90% जनता हिंदू आहे. तर त्यांच्याकडे प्रत्येक घरावर दुकानावर आणि रस्त्याच्या चौकांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन केल्या आणि ते त्याची पूजा करतात आणि त्यांच्या मते सुद्धा हा रक्षण करणारा देव आहे की कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर आलं तर माझं रक्षण हा देव करेल असं त्यांचं हे आहे. म्हणजे अशा अनेक म्हणजे चीन मध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गणेश देव दिसतो.
1: मॅडम आज तुम्ही इथे आलात, अतिशय अभ्यासपूर्ण अतिशय सुंदर अशी म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आपल्या गणपती बाप्पा विषयीचा मिळाला आज आम्हाला. तुमचे मनापासून आभार,
0: खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानाचा अधिपती असलेला सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि तो ज्ञानाचा अधिपती आहे तर ते ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं आणि खरोखर आपल्या मनातला अभिमानासूर जो आहे त्याला नष्ट करावं अशी त्याच्याकडे विनंती करते.
1: धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
0: गणपती बाप्पा मोरया.
1: मैत्रिणींनो, काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती किंवा गणेशाची महती, गणेशाची उत्पत्ती या सगळ्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही माहिती आता आपण ऐकलीत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पूजा सामंत यांचा अतिशय सुंदर असा हा ललितलेख मन शुद्ध तुझं। व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत निराळी। आपण अनेक प्रसंगी एखाद्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीकडून अशाच पद्धतीची प्रतिक्रिया यावी ही आशा लावून बसतो। खरं तर ही अशी प्रतिक्रिया देण्याची पद्धत तुमच्या मनाला पटत असेल हो, पण समोरच्या व्यक्तीला ती वेगळ्या पद्धतीने द्यावीशी वाटली तर काय वाईट आहे? पण आपण याचा विचार न करता उगाचच मनात कुढत दूषण देत आपला वेळ वायाच घालवतो। जगत असताना आपल्याला आलेले अनेक बरे वाईट अनुभव, इतर व्यक्तींबद्दल असलेला गैरसमज, संवादातील तफावत, कौटुंबिक आणि भावनिक कलह या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर होतो। कधी कधी इतर काही व्यक्तींवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवून देखील आपल्याला परतावा त्रासदायक ठरतो। त्यावेळी ह्या नको त्या नकारात्मक गोष्टी, चुकीच्या गोष्टी मनातून काढून टाकून आयुष्यात पुढे चालत राहणं योग्य ठरतं। आत्ताच्या काळामध्ये तर मनाचं शुद्धीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे। 24 तास एकत्र असणारं कुटुंब, त्यामध्ये एकमेकांविषयीचे रुसवे फुगवे हे असणारच। यातूनच मन दुखावणं, अपेक्षांचं ओझ, होणारी चिडचिड या सर्व गोष्टी खरं तर आपल्या मनासाठी हानिकारकच ठरतात। आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसण्याची दाट शक्यता असते। नात्यांमधील निरपेक्ष आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी ते नातं कधी आणि कोणाशी जोडलं गेलं हे खरं तर महत्वाचं नसतंच। मुळे महत्वाचं असतं ते म्हणजे मन जुळणं, एकमेकांच्या सोबत असणं। पण प्रत्येकाचं मन किंवा मनोव्यापार एवढे गुंतागुंतीचे असतात की काही गोष्टी मनातून जाणं किंवा काढून टाकणं अशक्य वाटतं। कपाटात बरंच साहित्य वाढल्याने जशी अडगळ वाढते ना, त्याच प्रकारे मनाचंही होत असेल। मला वाटतं कळत न कळत आपण आपल्या विचारांना स्वतःच एक चौकट तयार करून घेतो आणि त्याची आपल्याला आपल्या मनाला इतकी सवय होते की त्या पलीकडे जाऊन आपण कधीही विचार करत नाही, इतरांना समजावून घेत नाही। आपण या आपल्याच कोशामध्ये अडकून राहतो आणि तेच आपल्याला सुरक्षित वाटतं। हल्ली काही वर्षात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे कोरोना। शरीरात गेलेला कोरोना हा जरी एकाच प्रकारचा असला तरी प्रत्येकाच्या मनातील कोरोना मात्र वेगवेगळा आहे हं। आणि या मनाच्या कोरोनावर मात करणं तितकंच महत्त्वाचं आहे। जसं कित्येक दिवस एकाच पद्धतीचं काम करून किंवा अतिश्रमानं शरीर दमतं, त्याच पद्धतीने काही गोष्टींमुळे मन

देखील थकत असावं. खरं तर शरीरामध्ये झालेला बदल, व्याधी आल्या तर आहाराचा समतोल साधत डिटॉक्स डाएट प्लॅन आपल्याला ठरवता येतो. पण मनाच्या बाबतीत काय हो? अशा वेळी समाजाने तयार केलेल्या नियमांच्या साच्यात किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण वागलो नाही, त्यामध्ये बसलो नाही, तर आपल्याला सर्वजण वाईट ठरवतील असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील असते. मला वाटतं आयुष्यामध्ये नव्या जोमाने उत्साहाने आयुष्य जगण्यासाठी मनाचेही डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं ठरतं. शरीर थकतं तेव्हा आपण कामांमध्ये बदल करून त्यावर नक्कीच उपाय शोधू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा आपण व्यक्त न होण्याचा आपल्या मनाला देखील थकवा येऊ शकतो. म्हणून मन डिटॉक्स करणं हे गरजेचं वाटतं. मनातील कचरा फेकता आला पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवासात खिडकी शेजारी कोण बसणार यावरून देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य निहाळणं हे विसरून फक्त स्पर्धा म्हणून मी जिंकलं पाहिजे हाच उद्देश यामागे असावा का? यामध्ये आनंद कुठे दिसतो? समाधान कुठे दिसतं? आधीच ठरलेल्या किंवा ठरवलेल्या चौकटीतच कायम प्रवास करणं हीच खरी समाधानाची व्याख्या आहे का? ती वाट एकदा समजली की मग सर्व प्रश्नांची उत्तरं उमगत जातात. सध्या प्रचलित असलेले शब्द म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण जेव्हा ह्या आभासी जग आणि वास्तव जग यामध्ये समन्वय साधायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी अनेकांची मन दुखावली जातात. खरं तर दुःखांची अपेक्षांची अनेक जात कुळी आहेत हे ज्याचे त्याला ज्ञात असतेच. त्यामुळे जगण्यासाठी सध्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट मनाचं शुद्धीकरण होणं. मला तर वाटतं बारीक सारीक गोष्टींना अति महत्व देणारे लोक या जगात आहेत म्हणूनच भांडण तंटे आहेत. तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ज्याला समजतं म्हणजेच काही गोष्टी सोडून देणाऱ्या लोकांमुळे या जगात शांतता देखील टिकून आहे हे देखील मनोमन पटतं. खरं तर जो व्यक्ती एखादी गोष्ट सोडून देतो त्यांनाही वाईट वाटत असेल ना. पण वादविवाद वाढविण्यापेक्षा शांतता प्रिय असणारी ही लोक जिथे गरज नाही तिथे सोडून देणं हे हितावह ठरतात. आयुष्य इतकं छोटं आणि बेभरवशाचं आहे म्हणून प्रत्येकानं अचानक कधीही आयुष्याचा शेवटचा थांबा येऊ शकतो हे वास्तव स्वीकारून त्रास होणाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं हेच सोयीस्कर ठरतं. त्यावर मग योगा, प्राणायाम, संगीत किंवा स्वतः स्वतःशी केलेला संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आयुष्य म्हटल्यानंतर सुखदुःख हे असणारच. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षा आपली स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली, अपेक्षा भंग झाला तर त्याच्यामध्ये गुंतून न पडता जे काय असेल ते मनाच्या बंद कपाटात बंदिस्त करून टाकण्यातच शहाणपणा असतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उगाळून आपला वर्तमान काळ खराब करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला एक संधी द्यावी. कारण प्रत्येकाचं समाधानी आयुष्य जगण्याची, मनाची शांती मिळवण्याची ही संकल्पना व्यक्तिनुरूप निराळी असू शकते. प्रत्येकाचं मानसिक आनंद मिळवण्याचं परिमाण वेगवेगळं असू शकतं. पण तो मिळवणं मात्र आपल्यावरच अवलंबून आहे ह. म्हणूनच मन शुद्ध करणं गरजेचं ठरतं. वेळीच सावध होऊन ही मनातील अडगळ काढून टाकता आली पाहिजे. तरच या सुंदर मनामध्ये अजून नवनवीन गोष्टींची भर पडत जाईल. नाहीतर आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू आणि आयुष्य तिथेच थांबल्यासारखं होईल.

0: कोरोना ह्या महाभयंकर रोगाने ज्या पद्धतीने संपूर्ण जगावर स्वतःच अधिराज्य गाजवलं होतं आणि नाशाला कारणीभूत ठरलं होतं, त्याच पद्धतीने मनातील करोना हा देखील आपल्या इच्छा अपेक्षांना मारक ठरेल यात शंका नाही। म्हणूनच जेव्हा समस्येची काठी मोडून त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य वाटायला लागतं, ज्यावेळी कोणताच मार्ग दिसेनासा होतो, सर्व धूसर वाटायला लागतं, त्यावेळी आपली सगळी शक्ती उत्तराची काठी मोठी करण्याकडे लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो। चला तर मग आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगूया। मनामध्ये कोणाही बद्दल राग, पश्चाताप, आकस, अपेक्षा न ठेवता मन शुद्ध करून केवळ समाधानाने आणि आनंदाने जगूया। शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची। धन्यवाद।
1: आताच आपण ऐकलात डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख मन शुद्ध तुझं।

मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा आमच्या प्रसारण .pune@gmail.com या मेल आय डीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची नक्की वाट पाहतो आहोत. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता झेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलंय। आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं गेलंय। 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय। यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय। नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते। यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे। आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते। दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या। भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थिती विना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्या त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं। आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित 2 नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय। गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला। या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते। मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा

0: भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतात. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतात चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायसा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेरिस्टन बेंडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेक आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्यात. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकान मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषध आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. या संदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात, असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत, असं आवाहनही या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलंय. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅकनॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. युपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकड साठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा

उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन.

श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. आणि आता दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही, आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन, देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचा आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक, इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली। पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे। पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल। कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं।
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे, उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील। शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत, सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे, तेही आम्ही कुठेही बंद करणार नाही आहे। जो काही त्याच्याकरता अतिरिक्त निधी लागतो आहे त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत, त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे।
0: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली। राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, मात्र समाज माध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे, शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे। जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे। आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे। 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं। नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते। यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे। आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार

0: सातत्याने काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो, असं आयोगानं प्रसिद्धी केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4th दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सत्ताम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज, रायजा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन

मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. आपण ठेवून गेलाय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
1: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच PJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
2: PJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।

0: जीवनाचे गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।
3: आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर। श्रोते हो, दुपारचे 3:15 झाली आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सभेच्या कार्यक्रमांचा

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 MHz. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं ठळक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या दुष्काळ स्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूरमध्ये बातमीदारांना सांगितलं. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येकाला दर्जेदार परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत निवडणूक आयोगात अंतिम निर्णय घेताना सर्व आक्षेप विचारात घेऊनच निर्णय घेतला जात असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 299 अंकांची वाढ झाली आणि तो 74,828 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची वाढ नोंदवत दिवस अखेर 23,447 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 MHz वर.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
5: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची, ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी, 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
1: FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलाय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:05 झाले आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

0: राव जाधव यांचं राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन. दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभं असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्यात ग्वाही. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला भारोत्तोलनात रौप्य, तर बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. आयुर्वेदाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वपूर्ण असल्याचंही मंत्री जाधव म्हणाले. नागपुरातील केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या प्रादेशिक संशोधन संस्थेची स्थानिक आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकारांशी बोलताना आयुष सचिव राजेश कोटेचा यांनी भारतातील आयुष क्षेत्राची उलाढाल 6.5 लाख कोटी रुपये असून देशाच्या जीडीपी मध्ये या क्षेत्राचा वाटा 1.5% असल्याचं सांगितलं. आयुर्वेद आता नव्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आयुर्वेद का वास्तव में दिशा कहाँ है, किस दिशा में जा रहे हैं, भविष्य क्या है, उसके ऊपर आज मंथन हुआ. ऐसे रिपोर्ट्स पब्लिश हुई, जैसे सर्विस सेक्टर की एक रिपोर्ट पब्लिश हुई आयुष की, एक प्राइमस पार्टनर्स के द्वारा 2030 तक आयुष का एक गोल है, हम $200 बिलियन का हम लक्ष्य कैसे साधित करेंगे उसकी एक रिपोर्ट पब्लिश हुई. स्टैंडर्ड ट्रीटमेंट गाइडलाइंस पब्लिश हुई. डोसियर्स, साइंटिफिक डोसियर्स जड़ी बूटियों के पब्लिश हुए. ये एक दिशा बताता है कि अब हम आयुष क्षेत्र में, आयुष मंत्रालय माननीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में, माननीय प्रतापराव जाधव जी हमारे मंत्री जी के मार्गदर्शन में एक नई दिशा में जा रहा है.
0: या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 6 महत्वपूर्ण अहवाल, मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल उपक्रमांचं लोकार्पण करण्यात आलं. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करसखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासाठी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि खरीप पिकांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथं दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या काळात सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून मदत केली असून यावेळीही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुधलम इथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळ सदृश परिस्थितीबाबत लवकरच 1-2 दिवसात अधिसूचना काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं कर्जाला स्थगिती, शेतसारा माफी आणि विद्यार्थ्यांची फी माफी यासारख्या उपाययोजनांबाबत निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात खामगाव भागात दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी देखील केली. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समित्यांनी सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामाऐवजी पिण्याचं पाणी आणि जलसंधारणांच्या कामांना प्राधान्य द्यावं, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबईत मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत शिवकालीन बंधारे पुनरुज्जीवित करण्यासह रोजगार हमी योजना आणि कृषी आधारित कामांवर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पीक पंचनामे प्रत्यक्ष बांधावर जाऊन ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांनी संयुक्तपणे करावे, तसंच त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून ग्रामसभेची मंजुरी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. दुष्काळी भागातील आंदोलकांशी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेनं संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तातडीनं मार्ग काढावा, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत इज ऑफ डुईंग बिझनेस, अर्थात व्यवहार कार्यान्वयन सुलभतेबाबत.
2: 2014 मध्ये व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा जगात 142वा क्रमांक होता. नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती खालावलेली होती. कंपनीची नोंदणी करण्यासाठी

0: जवळपास महिनाभराचा कालावधी लागत असेल. 3 राज्यांमधून जाणाऱ्या एका ट्रकला 3 वेगवेगळे कर भरावे लागत आणि प्रत्येक राज्याच्या सीमेवर प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या 60 वर्षांत निर्माण झालेल्या या नियामक अडथळ्यांना व्यवसाय क्षेत्रात रेग्युलेटरी कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जात होतं. GST अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे करांच्या सीमा दूर झाल्या आणि सर्व मालवाहतुकीसाठी एकच व्यवस्था लागू झाली. समर्पित मालवाहतूक मार्गिका, नवे द्रुतगती महामार्ग आणि सुधारित रस्त्यांमुळे मालाच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी झाला. तसंच कार्यालयाच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेऐवजी डिजिटल मंजुरी व्यवस्था लागू करण्यात आली. दिवाळखोरी आणि नादारी संहितेमुळे अपयशी ठरलेल्या व्यवसायातून भांडवल बाहेर काढण्याचा मार्ग उपलब्ध झाला. जनविश्वास कायद्यांमुळे किरकोळ नियम भंगांचं गुन्हेगारीकरण दूर करण्यात आलं आणि कंपनी कायद्यात सुलभीकरण करण्यात आलं. 2020 पर्यंत व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 63 वर पोहोचला. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सुधारणांपैकी ती एक होती आणि त्यानंतर गुंतवणुकीतही वाढ झाली. भारताने लाल फितीचा कारभार दूर केला असून आता व्यवसायांसाठी लाल गालीच्या अंथरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्काचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलंय. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केलाय. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेवरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत घेत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. कोंढाळी नगरपंचायतीच्या उपसरपंचाचं नाव मतदार यादीतून वगळून वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातील यादीत समाविष्ट केल्याचा आरोप रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केला. ईमेल आणि ओळखपत्राचा वापर करून मतदारांची नावं परस्पर ऑनलाईन स्थलांतरित केली जात असल्याचा दावाही करण्यात आला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार नोंदवल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. कथित प्रकाराची तातडीनं चौकशी करून मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली. जपानमधील आयाची इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत चीननं भारताचा 3-1 असा पराभव केला. लक्ष्य सेन याला पहिल्या सामन्यात चीनच्या शी युकी कडून 21-16, 21-18 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं विद्यमान विश्वविजेते लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचा 21-11, 22-20 असा पराभव करत भारताला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतरच्या सामन्यांमध्ये चीननं आघाडी घेत भारताचा 3-1 असा पराभव केला. आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आगामी काही तासांसाठी जारी केलेल्या हवामान इशाऱ्यानुसार गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच सर्वंकष दृष्टिकोन देतो. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचं राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन. दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभं असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्यात ग्वाही. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला भारोत्तोलनात रौप्य तर बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाला कांस्य पदक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्यपदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतोय आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीज बिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून

शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी पिकं हातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबर पर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई MMR मध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड DCPR मधल्या बदलांमुळे क्लस्टर आणि SRA प्रकल्पांना गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे बोरिवली बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचा

भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळं त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगेत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं 6:52.84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळं भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आज बुधवार भारतीय सौर दिनांक 1 अश्विन शके 1948 दिनांक 23 सप्टेंबर 2026। मंडळी, आजच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणांतर्गत आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। सादर करते ज्ञानेश्वर बोबडे। ऐकूया तर आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित शेत शिवार।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, खानदेशातील तापी पूर्णा खोरे असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ, आज केळी हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना समृद्ध करणारं एक प्रमुख नगदी पीक बनलंय। पण बदलतं हवामान, सातत्याने येणारी नवी संकट, रोग, कीड आणि खतांचे वाढलेले भाव यामुळे आज केळीची शेती करताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतंय। अशा वेळी केवळ रासायनिक खतांवर किंवा औषधांवर अवलंबून न राहता आपल्याला गरज आहे ती एकात्मिक व्यवस्थापनाची, म्हणजेच जमीन सुधारणेपासून ते काढणीपर्यंत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींचा योग्य मेळ घालण्याची। आणि म्हणूनच आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत केळी पिकातील एकात्मिक

0: व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कृषी विज्ञान केंद्र पाल जिल्हा जळगाव इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, आजचा आपला विषय आहे केळी पिकातील एकात्मिक व्यवस्थापन. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न सर आपल्याला असा आहे की महाराष्ट्रातील केळी पिकाची सध्याची स्थिती काय, त्याबद्दल सांगा.
1: तर सध्याचा हंगामाचा जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाचा जर विचार केला तर साहजिकच या वर्षी एल निनो या हवामान बदलाचा परिणाम आपल्याला यावर्षी दिसून आलेला आहे. आणि आता खरीप हंगामाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आज जर आपण विचार केला एकत्रित लागवडीतला जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये केळी लागवडीत महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जळगाव जिल्हा जो आहे हा केळी पिकाची राजधानी म्हणून संपूर्ण देशामध्ये सर्वश्रुत आहे. आज जर देशाचा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये केळीचं जे काही क्षेत्र आहे ते जवळपास ढोबळ मानाने 8 ते 9 लाख हेक्टर एरिया आहे. पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये त्याचा जर विचार केला तर हा 1 लाखापेक्षा जास्त एरियावरती महाराष्ट्रामध्ये केळीची लागवड झालेली आपल्याला दिसते आहे. त्यातल्या त्यात जर आपण महाराष्ट्रामध्ये जर जिल्ह्यानुसार जर वर्गवारी केली तर सर्वात प्रथम क्रमांक लागतो तो जळगाव जिल्ह्याचा. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला सद्यस्थितीमध्ये जर विचार केला आपण तर पावसाचा पडलेला खंड किंवा इतर जे काही वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती असून सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 72 हजार हेक्टर एरिया हा केळी पिकाखाली आहे. आणि दुसरा क्रमांक जो आहे तो सोलापूर जिल्ह्याचा आपल्या राज्यामध्ये लागतो. सांगण्याचा अर्थ असा आहे की एल निनोच्या प्रभावामुळे यंदा जे काही केळी पीक आहे हे केळी पिकावरती त्याचा काही परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. जसं की उन्हाळ्यामध्ये सोसायट्याचा वारा असेल, पावसाचा खंड पडलेला असेल, किंवा ज्यावेळेस केळी बाग ही वाढीच्या अवस्थेमध्ये होती त्यावेळेस पाण्याचा काही अभाव आपल्याला दिसून आलेला आहे, किंवा लागवडीचा हंगाम यावेळेस चुकवण्याचा जो काही प्रकार झाला किंवा योग्य प्रकारे लागवड होऊ शकली नाही त्याला कारण म्हणजे पावसाचा पडलेला खंड. तर आपल्या राज्यामध्ये जर आपण विचार केला तर सद्यस्थितीमध्ये केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड जरी होत असली तरी बदलत्या हवामानानुसार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी केळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे.
0: म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की हवामान जे आहे ते सारखं बदलतंय, तर या बदलत्या हवामानामुळे केळीवरती कुठल्या कुठल्या समस्या येत आहेत किंवा येऊ शकतात?
1: अगदी महत्वाचा असा प्रश्न आहे. आपण पाहत आहोत की क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो, हवामान बदल जो आपण म्हणतो, तर त्या हवामान बदलामुळे केळी पीक नव्हे तर इतर संपूर्ण पिकांवर त्याचा आपल्याला परिणाम झालेला दिसतो आहे. आपण जर यंदा विचार केला, एक उदाहरण दाखल जर आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः मेचा शेवटचा आठवडा किंवा जून महिन्यामधला पहिला आठवडा जो आहे 1, 2, 3, 4 जून, तर ह्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान केळी पिकाचं झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि बदलत्या हवामानामुळे अनियमित पाऊस असेल, पावसाचा खंड असेल, एल निनो सारखे काही वर्षानंतर काही कालावधीनंतर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आज केळी पिकामध्ये उद्भवलेल्या आहेत आणि त्याचा वाईट परिणाम केळी उत्पादनावर आपल्याला दिसून येतो आहे. आणि याच्यासाठी केळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी, याच्यावर मात करण्यासाठी जे काही उपाययोजना आहेत, शास्त्रीय उपाययोजना आहेत, मग त्याच्यामध्ये केळी पिकाची लागवड असेल, केळी पिकाची योग्य मशागत असेल, केळी पिकामध्ये शेतीची म्हणजे मातीची योग्य बांधणी असेल, किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर ह्या बदलत्या हवामान बदलामुळे जे केळी पिकावर नुकसान होत आहे किंवा वाईट परिणाम होत आहे त्याच्यातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी सुकर होईल आणि पर्यायी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याची मशागत करण्यासाठी मदत होईल.
0: बर, मग सर सध्याची स्थिती जी आहे जर ती विचारात घेतली तर सध्याच्या स्थितीनुसार केळी पिकाची कशा प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे?
1: बरोबर. तर आता आपण सरासरी जर विचार केला आपल्या देशाचा म्हणा किंवा राज्याचा म्हणा तर ढोबळ मानाने 2 हंगाम किंवा जास्तीत जास्त 3 हंगामामध्ये आपण आपल्या राज्यामध्ये केळी पिकाची लागवड करतो. एक जो आहे ज्याला आपण जून जुलै मध्ये लागवड जी करतो ती लागवड असते, त्याच पद्धतीने एक ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण लागवड करतो आणि तिसरी जी लागवड आहे ज्याला आपण रामबाग म्हणतो, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपण लागवड करतो म्हणजे मृगबाग लागवड,

0: बाग लागवड आणि रामबाग लागवड, तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ज्या लागवडी ह्या मृग बागेत झालेल्या आहेत किंवा मृग नक्षत्रामध्ये ज्या लागवडी झालेल्या आहेत, तर साहजिकच त्याची वाढण्याची जी काही स्थिती आहे किंवा केळी पकवण्याची जी काही पिकण्याची स्थिती आहे पकवता आहे ती साहजिकच उन्हाळ्यामध्ये येते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी तिची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा जो काही कांदे बाग आहे हा सुद्धा वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते मोठ्या प्रमाणावर. थंडीपासून वाचवणं हा एक महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाची समस्या शेतकऱ्यांकडे असते. त्याचं कारण असं आहे की बदलत्या हवामानामुळे चिलिंग टेम्परेचर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ती परिस्थिती तयार होते आणि चिलिंग टेम्परेचर किंवा चिलिंग इंजुरी जी आहे ती रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं नियोजन करणं ते गरजेचं आहे. आणि रामबाग जो आहे जो फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये लागतो तर त्याच्यावर सुद्धा योग्य पद्धतीने जर आपण काळजी घेतली व्यवस्थापन केलं तर हवामान बदलाचा जो काही परिणाम आहे तो केळी पिकासाठी आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करून आपण याच्यावरती मार्ग काढू शकतो.
1: बर, आता हे तुम्ही खूप छान सांगितलं सर. आता जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये केळी लागवड कशी आणि केव्हा केली पाहिजे
0: त्याच्याबद्दल सांगा. तर आपण विचार केला महाराष्ट्राचा, जर आपण प्रादेशिक भागानुसार जर विचार केला तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, तर हे ढोबळमानाने आपल्या राज्यात विभागणी केलेले प्रदेश आहेत. पण मी आता जसं मग अशी सांगितलं की आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये मृगबाग आणि कांदेबाग मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मृगबाग लागवड करत असताना आपण या ठिकाणी जर राज्याचा जर विचार केला तर आपण कंद वापरून त्याच पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे काही टिश्यू कल्चर रोप आहेत त्याची लागवड जर आपण योग्य पद्धतीने करून घेतली आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कालावधीमध्ये जर आपण पिकाची लागवड केली तर येणारे जे काही रोग आहेत किंवा येणाऱ्या जे काही कीड आहेत तर त्याचं सुद्धा योग्य पद्धतीने आपण नियंत्रण किंवा नियोजन करू शकतो.
1: बर,
0: त्याच पद्धतीने जो शिफारस केलेला लागवडीचा हंगाम आहे तो जर शिफारस केलेला लागवडीचा हंगाम आणि त्याला लागणारे जे काही वेगवेगळे तंत्र असतील किंवा वेगवेगळ्या निविष्ठा असतील याचं जर व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने नियोजन केलं मग त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये कीड रोगांचं व्यवस्थापन असेल, त्याच्यामध्ये घडाचं व्यवस्थापन असेल, झाडाचं व्यवस्थापन असेल, तर ह्या संपूर्ण गोष्टींचं व्यवस्थापन जर आपण केलं तर आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या हंगामात केळी लागवड केली जाते म्हणजेच काय तर मृगबाग हंगामामधल्या केळीचं जर आपण योग्य पद्धतीने नियोजन केलं, शास्त्रीय संपूर्ण बाबी ज्या आहेत त्याची जर आपण अंमलबजावणी केली तर आपल्या राज्यामध्ये जो काही मृगबाग केळी लागवड केली जाते त्याच्यापासून एक चांगलं उत्पादन आपल्याला भेटू
1: शकतं.
0: सोबत जो काही कांदेबाग आहे विशेष करून उत्तर महाराष्ट्र किंवा आपल्या विशेष करून जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला उत्तर महाराष्ट्राचा तर कांदेबाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला मुनाफा देण्याचं काम त्या ठिकाणी करतो. फक्त एकच याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या शास्त्रीय बाबी आहेत किंवा पीक लागवडीचे जे काही तंत्र आहेत ते तंत्र जर आपण समजून घेतले तर राज्यामध्ये मृगबाग कांदेबाग सोबत आपण रामबाग सुद्धा लागवड करू शकतो आणि त्याचं अधिक उत्पादन आपण घेऊ शकतो.
1: बर सर, तुम्ही आता बोलताना कंद प्रक्रियाविषयी सांगितलं तर मला असं विचारायचं आहे की ही जी कंद प्रक्रिया असते ही कशी करावी आणि त्याचा काय फायदा होतो.
0: हो नक्कीच, फार असा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे अशी एक संतांची उक्ती आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बियाणं शुद्ध असेल आणि त्या बियाण्यावरती जर चांगल्या पद्धतीने बीज संस्कार झाला, बीज प्रक्रिया जर झाली तर त्या बियाण्याची उगवण क्षमता, त्या बियाण्यामध्ये प्रतिकार रोग प्रतिकारक शक्ती आणि त्या बियाण्याच्या माध्यमातून त्याची जी काही उगवण होणार आहे तर ती सक्षम होते. म्हणजेच काय तर ते झाड जे आहे ते मजबूत आणि सशक्त झाड असं निर्माण होतं. तोच नियम किंवा तेच प्रिन्सिपल आपल्याला केळी पिकामध्ये लागवड करताना लक्षात घ्यायचं आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण टिश्यू कल्चरची जी काही आहेत उती संवर्धित रोपांची आपण लागवड करतो तरी सुद्धा आपण ज्या ज्या क्षेत्रावर आज जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा आपल्या जळगाव जिल्ह्याचा किंवा राज्याचा देशाचा विचार केला तर उती संवर्धित रोपांची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु ज्या काही आपल्या इतर वाण आहेत जसं बसराई व्हरायटी असेल, महालक्ष्मी असेल, तर ह्या ज्या काही व्हरायटी आहेत तर याच्यामध्ये काही लोक अजूनही कंद लागवड करून शेती करतायत किंवा केळी पिकाची लागवड करतायत. ग्रँडलँड सारखी व्हरायटी सुद्धा शेतकरी कंद वापरून

परंतु अयोग्य पद्धतीने कंद निवडला आणि तो जर आपण आपल्या शेतामध्ये लावला तर कंदापासून काही मातीतून उद्भवणारे रोग आणि कंदातून उद्भवणाऱ्या रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून ह्या रोगांचा, ज्याला आपण सॉइल बॉर्न डिसीज असं म्हणतो, तर अशा प्रकारच्या रोगांचा नायनाट करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी या केळी लागवडीच्या तंत्रामध्ये कंद प्रक्रियेला फार असं महत्व आहे. मग विद्यापीठाने शिफारस केलेलं जे काही कंद प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक, उदाहरणार्थ आपण जर म्हटलं तर

0: फार असं महत्व आहे.
1: मग
0: विद्यापीठाने शिफारस केलेलं जे काही कंद प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक, उदाहरणार्थ आपण जर म्हटलं तर कार्बेंडेंजिम 22 टीन आपण ज्याला म्हणतो जे बाजारात उपलब्ध आहे, हे बुरशीनाशक अधिक क्लोरोपायरीफॉस हे जे काही कीटकनाशक आहे याचा वापर करून आपण कंद प्रक्रिया ही करू शकतो. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की कंद प्रक्रिया करताना त्या कंदावरती कमीत कमी 3 मिनिटे तर जास्तीत जास्त 5 मिनिटं हे बीज प्रक्रिया किंवा कंद प्रक्रिया ही होणं गरजेचं आहे, तरच आपण ती कंद प्रक्रिया शास्त्रीय कंद प्रक्रिया झाली असं आपण गृहीत धरू शकतो. आणि त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा जो आहे तो प्रत्यक्ष शेतामध्ये लागवड केल्यानंतर हा होतो की त्या कंदांपासून येणाऱ्या मुळांची वाढ चांगली होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि उगवण चांगली होते. म्हणजेच काय, ते जे झाड आहे ते झाड सशक्त तयार होतं आणि रोगमुक्त होण्यासाठी मदत होते.
1: अगदी, आताच तुम्ही सांगितलं की केळी पिकावरती काही रोगांबद्दल आता आपण बोललो, तर मला ते विचारायचंय सर की केळी पिकावरती येणारे प्रमुख रोग कोणते आणि त्याच्यावरती म्हणजे काय उपाय केले पाहिजे?
0: उपाययोजना महत्वाची आहे. तर आपण आपल्या पूर्ण राज्याचा जर विचार केला तर आपण आता अगोदर जशी चर्चा करत आहोत की संपूर्ण हंगामामध्ये किंवा वर्षभरामध्ये आपण जर हंगामाचा विचार केला तर या ठिकाणी लागवड करण्याचं एक शेतकऱ्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे मुरुगबाग असेल, कांदेबाग असेल किंवा रामबाग असेल किंवा काही ठिकाणी आपण बिलबाग ठेवतो ज्याला आपण खोडवा म्हणतो किंवा रुटोनिंग म्हणतो. परंतु ह्या संपूर्ण लागवड प्रक्रियेमध्ये आपण जर एक सारासार विचार केला तर रोग येण्याची जी काही स्थिती आहे किंवा रोग येण्यासाठी जी काही पोषक वातावरण आहे ते पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं की त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. विशेषतः पावसाळ्याचा हंगाम जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी जीवाणूजन्य रोग असेल किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो. त्याच पद्धतीने केळी पीक जे आहे या केळी पिकामध्ये सर्वच प्रकारचे रोग आपल्याला आलेले दिसतात. एक जसं बुरशीजन्य जो रोग आहे ज्याला आपण करपा असं म्हणतो, ज्याला सिगाटोका आपण म्हणतो, त्या रोगाचा प्रादुर्भाव होताना आपल्याला राज्यामध्ये दिसतो. त्याच पद्धतीने कुकुंबर मोझॅक व्हायरस ज्याला आपण CMV म्हणतो, ज्याला आपण इन्फेक्शियस क्लोरोसिस असं म्हणतो, ह्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो आहे. आणि तिसरा एक महत्वाचा जो रोग आहे ज्याला आपण इर्विनिया रॉट म्हणतो, ज्याला आपण कंदकूज असं म्हणतो, तर हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. ज्या नवीन बागा म्हणजे जून जुलैमध्ये ज्या नवीन बाग आपण लावतो किंवा नवीन लागवड आपण करतो त्या नवीन लागवड झालेल्या पिकांवरती ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो. आणि यासोबतच काही इतर नैसर्गिक कारणामुळे सुद्धा किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो. ढोबळ मानाने काय तर जीवाणूजन्य रोग असेल तर त्या ठिकाणी कंदकूज नावाचा रोग आपल्या राज्यामध्ये किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या ठिकाणी केळी लागवड होते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, ज्याला आपण कंदकूज असा रोग म्हणतो. दुसरा जो रोग आहे तो म्हणजे सिगाटोका रोग, ज्याला आपण करपा असं म्हणतो, की जो बुरशीमुळे होतो आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला जास्त दिसतो. आणि आताची जी काही स्थिती आहे, आता मध्यंतरी जवळपास 33 ते 38 दिवसाचा खंड पडलेला आहे, काही ठिकाणी पाऊस आता झालेला आहे आणि आता वातावरणामध्ये जी काही आर्द्रता तयार झालेली असेल, शेतामध्ये जी काही आर्द्रता तयार झालेली असेल, जी ह्युमिडिटी तयार झालेली असेल, तर त्याच्यामुळे कर्पारोगाचं नियंत्रण किंवा कर्पारोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून सध्याच्या स्थितीमध्ये आज जर आपण विचार केला, आपल्या राज्याचा विचार केला, तर सद्यस्थितीमध्ये कर्पारोगाचं नियंत्रण होणं सुद्धा हे अत्यावश्यक आहे. त्याच्यासाठी विद्यापीठाने जे काही ठरवलेल्या शिफारसी आहेत त्या शिफारसीप्रमाणे त्या रोगाचं एकात्मिक रोग व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. आणि याच्या सोबतच जो तिसरा एक महत्वाचा रोग आहे जो विषाणूजन्य रोग आहे, ज्याला आपण CMV असं म्हणतो, ज्याला आपण कुकुंबर मोझॅक व्हायरस असं म्हणतो, की हा जो काही रोग आहे हा रोग कापूस पिकावर येणारा जो काही मावा आहे त्या मावाच्या माध्यमातून हा रोग पसरतो. आणि आता जर आपण स्थिती पाहिली, पूर्ण शेत शिवारामध्ये जर आपण स्थिती पाहिली, म्हणजे बागायती कापूस असू द्या किंवा कोरडवाऊ कापूस असू द्या किंवा तूर सारखी पीक असू द्या, तर आता हे वाढीच्या अवस्थेमध्ये कापूस पीक आहे, बॉल फॉर्मेशन म्हणजे बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर आताच्या अवस्थेमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीचा रोग जो आहे ज्याला आपण CMV रोग म्हणतो तर त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असू शकते. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण ध्यानात घेऊन रोगांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो ध्यानात घेऊन त्याच्यावरच्या उपाययोजना जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला ह्या रोगांपासून पिकाचं जे काही नुकसान आहे ते नुकसान कमी करता येईल आणि एक हमीचं उत्पादन आपल्याला घेता येईल.

0: सध्या स्थितीमध्ये तुम्ही म्हणालात की जसं कर्करोग जो आहे तो खूप जास्त वाढू शकतो किंवा येऊ शकतो, तर एक थोडक्यात सांगा ना सर की त्याचे उपाययोजना काय असतील, म्हणजे त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे.
1: तर कर्करोग जो आहे ज्याला आपण सिगाटोका असं म्हणतो, तर हा जो काही रोग आहे हा हवेतूनही पसरतो, हा पाण्यातून सुद्धा पसरतो, हा कंदातून सुद्धा पसरतो. म्हणजे जर बाग लहान असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लहान बागेवरती येणारे जे काही लक्षणं आहेत, कर्करोगाची जी काही लक्षणं आहेत ती जर समजून घेतली तर आपल्याला त्याच्यावर लागलेच उपाययोजना करता येऊ शकते. कर्करोगाची जी काही लक्षणं आहेत, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीपासून खालच्या पानांवरती अंडाकृती छोटेसे ठिपके त्या ठिकाणी तयार होतात. ते जे काही ठिपके आहेत त्यांना पिवळ्या रंगाची वलय तयार होतात, काळा स्पॉट तयार होतो आणि कालांतराने हा स्पॉट जो आहे हा मोठा होत जातो आणि हे पान आपल्याला तंबाखूच्या रंगाचं झालेलं आपल्याला दिसतं. आणि हे जे काही पान आहे हे जमिनीकडून आकाशाकडे त्याची लक्षणं आपल्याला गेलेले दिसतात. जे जमिनीकडचं पहिलं पान असेल, दुसरं पान असेल, तिसरं पान असेल, क्रमाने हा रोग जो आहे हा खालच्या दिशेकडून वरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतो, त्याची लक्षणं दिसतात. अशा वेळेस कर्करोगाचं जर नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी विद्यापीठाने शिफारस केलेले जे काही बुरशीनाशक आहेत, जसं प्रोपिकोन्या झोल नावाचं बुरशीनाशक आहे त्याचा फवारा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, किंवा कार्बेंडेंजिम जे बुरशीनाशक आहे त्याचा सुद्धा स्प्रे, त्याचा सुद्धा फवारा आपण 7 दिवसाच्या इंटरवलने जर आपण 3 फवारे जर घेतले तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण ह्या कर्करोगाचं नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि एक महत्वाचं, विद्यापीठाची जी काही एक शिफारस आहे किंवा विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी जे काही सुझाव दिलेला आहे, तर 1% बोर्डो मिश्रणचा फवारा सुद्धा आपण जमिनीवरती जर फवारून घेतला तरी सुद्धा जमिनीच्या माध्यमातून किंवा जमिनीद्वारे जे काही स्पोर्स ज्याला आपण बीजांड म्हणूया समजण्यासाठी, तर त्याचा सुद्धा नायनाट किंवा नियोजन करण्यासाठी 1% बोर्डो मिश्रणचा फवारा, जमिनीवरचा फवारा ह्या कर्करोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला उपायकारक ठरू शकतो. अशा पद्धतीची जर आपण तरतूद केली, नियोजन केलं, तर कर्करोगाचं आपण नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो आणि पिकाला आपण वाचवू शकतो.
0: खूप महत्वाचं आहे सर. आता मला एक विचारायचं होतं की केळी पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करायचं.
1: हो, केळी पिकामध्ये आपण जर आपल्या राज्याचा जर विचार केला तर विद्यापीठाने प्रदेशनी आहे त्या ठिकाणी खतांची शिफारस ही ठरवून दिलेली आहे आणि ती शिफारस जी आहे ती माती परीक्षणाच्या आधारावरती ठरवून दिलेली आहे. ढोबळ मारणे जर आपण विचार केला की केळीच्या एका झाडाला 200 ग्रॅम नत्र, त्याच पद्धतीने 300 ग्रॅम फॉस्फेट आणि 200 ग्रॅम पालाश, तर अशा पद्धतीने एक ढोबळ या ठिकाणी खत जी मात्रा आहे ती ग्रॅम मध्ये पर प्लांट आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेस ठरवलेली जी काही मात्रा आहे त्या मात्रेनुसार आपण जर खताचं व्यवस्थापन केलं, फर्टिगेशनचं तंत्र वापरलं, तर आपल्याला पाणी आणि खतांचं लिक्विड फर्टिलायझर जे आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, काही पीजीआर असतील, तर शिफारस केलेले पीजीआर, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि शिफारस केलेली खत मात्रा, असं जर आपण एकत्रित पद्धतीने त्याचं वेळापत्रक जर अंमलबजावणी केली तर एक चांगल्या पद्धतीने खताचं व्यवस्थापन आपल्याला केळी पिकामध्ये करण्यासाठी मदत होते आणि अधिक उत्पन्न आपल्याला येऊ शकतं.
0: एक अजून असा प्रश्न मला विचारायचा होता की दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
1: खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. दर्जेदार पिकाचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ज्या काही शिफारस केलेले बियाणं आहे त्याचा वापर करणे, शिफारस केलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींचा वापर करणे. अलीकडे केळी पिकाचा जर विचार केला, एक चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आधुनिक केळी तंत्रज्ञानाचे जे काही फॉर्म्युला आहे किंवा तंत्र आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे. याच्यामध्ये टिश्यू कल्चर रोपांचा वापर करणे, मातीमध्ये योग्य प्रमाणामध्ये बुरशीनाशकाचा वापर करून बेड पद्धतीने केळी लागवड करणे. अलीकडे बीबीएफ तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणावर आपण प्रचार प्रसिद्धी करतो आहोत, तर त्याचा सुद्धा वापर याच्यामध्ये आपल्याला करता येईल. त्याच पद्धतीने ड्रीप इरिगेशनचा वापर करणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे, खतांचा वापर करणे, माती स्वच्छ ठेवणे, जमीन स्वच्छ ठेवणे, त्याच पद्धतीने केळी पिकाचं चांगलं उत्पादन येण्यासाठी घड व्यवस्थापन फार महत्वाचा विषय आहे. घड व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्याला एक चांगलं आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मदत होऊ शकते.
0: एक अजून असं विचारायचं होतं की निर्यातक्षम केळी उत्पादन म्हणजे काय.
1: हो, फार महत्वाचा आणि आवडीचा आणि सगळ्यांचा महत्वाचा असा हा विषय आहे. या ठिकाणी आपण आपल्याला माहिती आहे की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या

0: देशातून खूप सारे वेगवेगळे कृषीचे जे काही माल आहेत, शेतीचे जे काही माल आहे, आपण ते बाहेरच्या देशामध्ये विकतो. आता योगायोगाने आपल्या जळगाव जिल्हा असेल किंवा राज्य असेल, तर आपल्या केळीला जीआय मानांकन मिळालेलं आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन आपल्याला मिळालेलं आहे, भौगोलिक मानांकन आपल्याला मिळालेलं आहे. तर त्याचा फायदा घेऊन आपण निर्यातक्षम केळी उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे निर्यातक्षम केळी उत्पादन करत असताना ज्या काही निर्यातक्षम केळी उत्पादनाच्या बाबी आहेत त्या जर आपण समजून घेतल्या, त्याच्यामध्ये मल्चिंगचा वापर करणे, केळी घळावरती स्कर्टिंग बॅगचा वापर करणे, बर्ड इंजेक्शन देणे, फण्यांची संख्या घळावर योग्य ठेवणे, त्याचा आकार योग्य ठेवणे, त्याच्यासाठी घळावर शिफारस केलेले खतांची आणि काही कीटकनाशकांची फवारणी करणे, त्या घळाला आधार देणे, झाडाला आधार देणे, त्याच पद्धतीने योग्य पद्धतीने केळी घळावर आपण जर त्याच्यातून जे काही निकृष्ट आणि कमी दर्जाची जी काही केळ आहे किंवा इतर व्यवस्थापन जे आहे, घळ व्यवस्थापन जे आहे, ते जर आपण करून घेतलं तर ती बाग किंवा तो जो काही केळीचा पूर्ण उत्पादन आहे ते निर्यातक्षम केळी म्हणून आपण दुसऱ्या देशामध्ये विकू शकतो. आणि त्याच्यातून रेग्युलर डोमेस्टिक मार्केट असेल किंवा आपलं इतर जे काही लोकल मार्केट असेल त्याच्यापेक्षा 2 पैसे आपल्याला जास्त भेटू शकतात आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, दर्जेदार केळीचं उत्पादन, निर्यातक्षम केळी उत्पादन जर घेतलं तर त्याला अधिकचे पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात.
1: अगदी सर, जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते की भविष्यातील केळी पिकाची जी आहे ती योग्य दिशा कशी असली पाहिजे किंवा त्याची काळजी काय घेत आहेत, तर या सगळ्याशी संबंधित कृषी विज्ञान केंद्राच्या काही संशोधन सुरू आहे का?
0: हो, तर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची तामिळनाडू यांचा समन्वय असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी केळी संशोधन केंद्र जळगाव असेल, तर यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही येणाऱ्या काळामध्ये नवीन रोग आहे केळी पिकामध्ये, पनामा सारखा रोग असेल किंवा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी अजून कोणत्या बाबी आपण याच्यामध्ये अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यावरील संशोधन असेल, तर याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष चाचण्यांचं आयोजन करत आहोत, प्रात्यक्षिकांचं आयोजन करत आहोत आणि निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहोत. तर अशा पद्धतीचं संशोधन, शिक्षण आणि विस्ताराचं जे काही काम आहे, तर येणाऱ्या काळामध्ये केळी पिकाला अजून महत्व यावं, त्याच्यातून एक चांगलं उत्पन्न तयार व्हावं याच्यासाठी आपण या ठिकाणी संशोधन आणि प्रयत्न करत आहोत. आणि जिल्हाभरच नाही तर म्हणजे राज्यातील आणि राज्याबाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल याच्यातून अशी एक आशा आम्हाला या ठिकाणी दिसते आहे.
1: जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: मी जाता जाता एवढं सांगेल शेतकऱ्यांना की केळी हे कल्पवृक्ष आहे, कल्पवृक्षासारखं एक महत्वाचं पीक आहे, तर केळी पिकाचं योग्य संगोपन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला मुनाफा मिळू शकतो आणि गरजेवर आधारित आपण रासायनिक घटकांचा वापर करून केळी पिकाचं उत्पादन घ्यावं, याच्यामध्ये मित्र कीटकांचं संगोपन झालं पाहिजे, पर्यावरणपूरक रोग आणि कीड व्यवस्थापन झालं पाहिजे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये भविष्यातील संधी ओळखून सेंद्रिय केळी उत्पादनाची जर कास धरली तर त्यांना खूप चांगला नफा या ठिकाणी मिळू शकेल आणि एक विशेष केळीचा दर्जा त्यांना मिळू शकेल आणि एक चांगलं उत्पादन त्यांचं वाढेल
1: निश्चितच. सर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली आहे, यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आणि रब्बी हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा.
2: श्रोतो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत केळी पिकांवरील एकात्मिक व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र पाल इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन यांची सेनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम माझा वार माझा शिवार अंतर्गत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं शेतकरी गीत आपण ऐकत होतात. मंडळी, उद्याच्या कृषीवाणीमध्ये रोपवाटिका आधुनिक तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकता येईल. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 7:30 किसान वाणी अर्थात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्याच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा भेटूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
5: आम्ही चर्चा करतो.
6: आम्ही गप्पाही मारतो.
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आदरात
5: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12:00 वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपवर
4: आपुलकी आघरात.

8 वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी करून देण्यात येणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाड्यात दौऱ्यामध्ये ग्वाही। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। आणि आता बातम्या विस्तारानं। आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली। या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे। आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे। 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे। यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेड बरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे। नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। सॅटेलाइट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं। भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे। आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे। मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो। अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे। गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त

0: प्रसार माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या एसबीआय बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव 2026ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पाऊल उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्याने आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनीही

0: विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमॅंग तेत्सिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोष यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब, तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्यमान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत.

llega, llega, vamos, vamos.

में ढाई बजे सिर्फ विविध भारती पर सदाबहार नगमे।